ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे। आजकाल लोक टेबलावर बसून, सोफ्यावर बसून किंवा अगदी आरामात टीव्ही बघता बघता सुद्धा जेवतात, पण मित्रांनो ही पद्धत खूपच चुकीची आहे आणि आजकाल तीच प्रचलित झालेली आहे। टीव्ही बघता बघता आपण काय आणि किती खातो ह्याकडे आपले लक्षच नसते, त्याचा परिणाम लहान थोर सगळ्यांनाच भोगावा लागत आहे। लठ्ठपणा ही आजची मोठी समस्या झालेली आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या रोगांना आमंत्रणच देत असतो, जसे मधुमेह, उच्च रक्तदाब। आजकाल आपण खाली पंक्तीत बसून जेवायचे तर विसरूनच गेलेले आहोत। आजच्या आधुनिक युगात लग्नामध्ये तर बुफे पद्धत आहे, हातात ताटे घेऊन कुठेतरी उभे राहून जेवायचे। अहो, त्यामुळे भोजनाचा खरा आस्वाद तर मिळत नाहीच, उलट रांगा असल्यामुळे परत काही घ्यावे लागू नये म्हणून आपण अन्न जरा जास्तीच वाढून घेतो ताटात। त्यामुळे अन्नाचा अपव्यय तर होतोच, मग खाल्लेही जास्त जाते, पण ह्याकडे कुणी लक्षच देत नाही। हल्ली कुणालाच जमिनीवर बसून जेवण्याची सवयच राहिलेली नाहीये। पण मित्रांनो, जमिनीवर बसून जेवण्यात एक वेगळीच मजा आहे बरं का, तेही जर आपले कुटुंब सोबत असेल तर फारच उत्तम। जमिनीवर बसून जेवणे म्हणजे एक प्रकारचा योगा आहे, त्याचे खूप आणि आश्चर्यकारक फायदे देखील आहेत। तेच फायदे आज मी तुम्हाला सांगणार आहे। किती फायदे आहेत? अहो, त्याचे असंख्य फायदे आहेत, पण त्यापैकी 10 मुख्य फायदे आपण आज बघूया। चला तर मग मित्रांनो, आपण ही माहिती सविस्तर घेऊया। जमिनीवर बसून जेवणाचे काय काय फायदे आहेत ते रसिक हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपन ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मी आहे प्रज्ञा। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे। आत्ताच आपण याचं प्रास्ताविक बघितलेलं आहे। तर मित्र हो, आता आपण जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे कोणते आहेत ते बघूया। यातील पहिले आहे पचन सुधारते। जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्ध पद्मासनाची स्थिती निर्माण होते। तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते। ह्या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते। दुसरे आहे वजन घटण्यास मदत होते। काय म्हणालात? हो, तुम्ही खरं तेच ऐकलेलं आहे, वजन घटण्यास मदत होते। मित्रांनो, जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते बरं का? कसे ते आपण आता बघूया। वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे। जमिनीवर बसून जेवताना वेगस नव अर्थात पोटाकडून मेंदूला संकेत देणारी शीर भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते। टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता देखील सुधारते। परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व आपले वजन काबूत राहते। काय आहे ना गम्मत? तर करणार ना हे? मित्रांनो, आता आपण तिसऱ्या फायद्याकडे वळूया। लवचिकता वाढवते। पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचन संस्थेचा मार्ग सुधारतो। अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते। परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते। चौथे आहे मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते। जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते। मनाची अस्थिरता देखील कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषण तत्वे शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते। पाचवे आहे कुटुंबातील सदस्यांची जवळीक वाढते। दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत जरूर आनंद घ्यावा। दिवसभरातील क्षीण व ताणतणाव जरूर हलका होतो। तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांचा मार्ग शोधण्यास देखील मदत होते व न कळत कुटुंबातील सदस्यांशी जवळीक देखील वाढते। तर असिक हो, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मी आहे प्रज्ञा। तर असे कहो, आज आपण ऐकत आहोत रंग नवे ह्या आपल्या सदाबहार कार्यक्रमात एका नवीन विषयावर। ह्याचा विषय आहे जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे। ते कोणते कोणते फायदे आहेत? 10 फायदे, त्यातील आपण 5 फायदे आत्ताच बघितले। आता आपण त्यांच्या पुढच्या फायद्यांकडे वळूया। 6वे आहे शरीराची स्थिती अर्थात पोश्चर सुधारते। शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आयुष्याचे गमक आहे। शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते। जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदे आणि पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल देखील होते। 7वे आहे दीर्घायुषी बनवते। मित्रांनो, ही अतिशयोक्ती नाही बरं का? जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य देखील वाढते असे युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार म्हटले गेले आहे। ते म्हणतात, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे। कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता असणे अधिक गरजेचे आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षांत होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक वाढते असेही या अहवालात नमूद केलेले आहे। मंडळी, आता आपण 8वा फायदा बघूया। गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात। योगा फॉर हिलिंग या पुस्तकात लेखक P.S. व्यंकटेश्वरा यांच्या मते पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते। पचन संस्थेबरोबरच सांधे दुखीचा त्रास होत नाही। गुडघा, घोटा व कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते। जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकता देखील वाढते। 9वे आहे चंचलता कमी होते। मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो। म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो। यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास देखील कमी होतो। 10वं आणि शेवटचं, याचे खूप फायदे आहेत बरं का? परंतु आपल्या या लेखातील शेवटचा फायदा जो आहे तो आपण आता बघूया। 10वा आहे हृदयाला होणारा रक्त पुरवठा सुधारतो। काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का हो? हो हो, हे शक्य आहे। कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते। खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो मित्रांनो, तसेही पचनक्रिया देखील सुधारते। तर मंडळी, आजची आपली माहिती तुम्हाला कशी वाटली? कारण आजचा आपला विषय होता जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे। आज आपण 10 फायदे कोणते हे बघितले आहेत। माहिती आवडली असेल तर जरूर कळवा मित्रांनो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या।

0: ऐकलत
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, बाल नरेंद्र ते वीर योद्धा स्वामी विवेकानंदचा। या भागात आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत। तत्पूर्वी उद्या आपल्या मराठी जनांचा नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक। तर उद्यापासून सुरू होणारं आपलं नववर्ष, यासाठी माझ्या हृदयापासून मी आपल्या सर्व श्रोतुवर्गांना, रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, नंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी इथल्या सगळ्या साधकांना हे उद्यापासून सुरू होणारं नववर्ष सौख्याचं, समाधानाचं, निरामय आरोग्याचं आणि भक्तिपंथाचं जावो ही हृदयस्थ इच्छा व्यक्त करून तुम्हाला हृदयापासून नमन करतो। आणि आता आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत। 29 जून भगिनी निवेदिता लिता, आज दिवसभर मी मठातच होते। आम्हा दोघांच्यात खूप गोष्टी झाल्या, पण दुपारी त्यांचा मिजाज बिघडला, सगळं वातावरणच बदललं। ते अप्रसन्न झाले, दुर्बलता व थकव्यामुळे हतबल झाले। मी रडू लागले, खूप रडले। मग त्यांनी माझ्या डोक्यावर दोनदा हात फिरवून मला आशीर्वाद दिले आणि मग गंभीर होऊन म्हणाले, मृत्यूची छाया माझ्यावर पडून लागलेली आहे। मंगळवार 1 जुलै दुपारची वेळ टळून गेलेली। मी मागेच तुम्हाला एकदा म्हटलं होतं की डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी पर्यटन सुरू केलं, हिमालयाच्या परिसरात ते गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी काही काळ घालवलाही आणि थोडंसं बरं वाटल्यावर ते परत आले। आणि त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी दर आठवड्याला तपासणी करून घ्यावी, आपल्याला फारच आशक्तपणा आला आहे, आणि हिमालयातला पवित्र वारा एकदा छातीत भरून घेतला की सारे रोग कुठल्या कुठे पळून जातील ते आपण पाहिलेलं आहे। आणि त्यांनी डॉक्टरांनाही म्हटलं, तुम्ही माझ्यावरच चला, पण डॉक्टर काही आले नाही। डॉक्टरांना इथली कामं बरीच होती, त्यांनी सांगितलं मी इथे आलो, इथली परिस्थिती कोण पाहणार। आणि त्या स्वामीजींनाही ते पटलेलं आहे, आणि त्याच्यातून त्यांचं परत कलकत्त्याला येणं झालं, तिथपर्यंत आपण आलेलो होतो। आणि आता आपल्याला शेवटचा टप्पा पाहायचा आहे। मंगळवार 1 जुलै दुपार टळून गेली। प्रेमानंद स्वामी मठात विस्तीर्ण प्रांगणात शतपावली करत आहेत। प्रेमानंद स्वामींबरोबर शतपावली करत आहेत स्वामीजी। गंगा किनारीच्या एका जागेकडून निर्देश करून स्वामीजी सहज सांगतात की माझं देहवसान झाल्यावर तिथंच मला अग्नी द्या। आणि त्याच ठिकाणी त्यांचे अग्निसंस्कार झाले, तिचं भव्य समाधी मंदिर उभं आहे। बुधवार दिनांक 2 जुलै आज एकादशी स्वामी व्रत पाळणार, उपास करणार आहेत। निवेदिता सकाळीच मठात आली आहे। फराळाच्या वेळेपर्यंत स्वामींनी आपल्या पटशिष्येकडे दुर्लक्ष केलं, फराळ मात्र स्वतः वाढला आहे। फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, उकडलेले बटाटे, भगर, थंडगार दूध हे जिन्नस आहे। थट्टा विनोद करीत स्वामींनी निवेदितेला प्रेमानं खाऊ घातलं हेही आपण पाहिलंय. फराळ झाल्यावर तिच्या हातावर स्वतः पाणी ओतलं, तिचे हातपाय पुसले. हे आपण काय करत आहात, मी तर आपली सेविका, तेही आपण पाहिलेलं आहे. येशू ख्रिस्तानी आपल्या शिष्याचे पाय धुवून दिले नव्हते का? त्यावर भगिनी निवेदिता लिहितात, तो तर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. हे उत्तर मनातच उभं राहिलं, पण गळा दाटून आल्यामुळे तिला ते उच्चारता आलं नाही. गुरुवार 3 जुलै, अपार थकव्याने स्वामीजी आपल्या खोलीत पडून आहेत. दुसऱ्या दिवशी खूप काम करायचे आहेत म्हणून ते विश्रांती घेत आहेत. सद्गुरूच्या स्मरणात ते लीन होत आहेत. एक एक प्रसंग त्यांच्या स्मृतीचक्षू समोरून जात आहे आणि सगळं सगळं काही आठवत आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचे, काय काय बोलायचे? सद्गुरू, नरेन अखंडाच्या राज्यातून आला आहे, तो माझी सासूरवाडी आहे. असा जगात कधी कुणी आला नाही, कधी येणार नाही. फार फार कौतुक करायचे सद्गुरू. आणि निर्विकल्प समाधीची अनुभूती दिली तो प्रसंग. महानंद मिळाला त्या दिवशी, पुन्हा तो अनुभव द्या म्हणून किती आळवणी केली, त्या नकारावर मात्र ठाम. काही केलं तरी पुन्हा काही ती अनुभूती त्यांनी त्याला दिली नाही. कारण विचारल्यावर त्यांचे उत्तर एकच, त्या अनुभवाचं फळ तिजोरीत बंद करून किल्ली माझ्याकडे ठेवून घेतली आहे. मी तुझ्यावर सोपवलेलंच आईचं काम तू कर, ते पूर्ण केलं की ती किल्ली मी तुला परत देईल. तोवर नाही, ती किल्ली कधी मिळेल? उद्या मिळेल का? या किल्लीसाठी स्वामीजी एखाद्या बालकासारखे उत्सुक झाले होते, आतुर झाले होते. सारी लक्षणं तर दाखवत आहेत की किल्ली घेण्याची वेळ आलेली आहे. आणि स्वामीजीची खोली तर फारच आवडती वस्तू होती. मठभवनाच्या दक्षिण पूर्वेला कोपऱ्यात दुसऱ्या माळ्यावरील त्या खोलीत ते रमतात, रमून जातात, ध्यानस्थ होतात. सगळ्या जगापासूनची अलिप्तता त्यांना जाणवते. खूप मोठी खोली आहे ती, 4 खिडक्या, 3 दारं आहेत. प्रवेशद्वाराच्या एका उजव्या कोपऱ्यात एक 5 फूट उंच आरसा आहे. त्याच्या शेजारी एक कपाट आहे, त्यात स्वामीजींचे कपडे ठेवलेले आहेत. खोलीच्या मधोमध एक लोखंडी खाट आहे, त्यावर परदेशी शिष्यांनी अनुयायांनी दिलेली भेट दिलेली स्प्रिंगदार गादी आहे. पण स्वामीजींनी कधीच त्या गादीचा उपयोग केला नाही. शेजारीच एक छोटा पलंग आहे, त्यावर ते झोपतात. खोलीत एक टेबल आहे, टेबलावर सगळी तयारी आहे. कागद, कलम, शाई, घंटी, टपाल ठेवण्याची जागा, कुठल्याशा धातूच्या गुलदस्त्यात फुलं आणि आपलं आराध्य दैवत श्रीरामकृष्णांचा फोटो समोर ठेवलेला. ध्यानाला लागणारा एक मृगजीनही शेजारी खोलीत आहे आणि एक कॅलेंडर. याच खोलीत स्वामीजी लेखन, वाचन, मनन, चिंतन, विश्राम करत, गुरुबंधूंना व शिष्यांना मार्गदर्शन करत, भेटीला येणाऱ्या लोकांना भेटत, ईश्वराशी संवाद साधत, कधीमधी जेवणही घेत. याच आवडत्या खोलीत त्यांना गुरुदेवांनी किल्ली परत केली आणि निर्विकल्प कल्प समाधीचं फळ त्यांनी दुसऱ्यांदा आणि शेवटी चाखलेलं आपण पाहणार आहोत. त्या खोलीचं सविस्तर वर्णन एवढ्यासाठी मी सांगितलं की स्वामीजी हयात असताना होती तशीच ती खोली आजही जपून ठेवली आहे. कागद, लेखणी, लिहिलेली पत्र, सर्वच वस्तू ते असताना व सोडून जाताना होत्या तशाच्या तशाच. आजच्या तारखेलाही ते दिसून येतात. भिंतीवरचं कॅलेंडरही 4 जुलै 1902 ही तारीख दाखवतं. शुक्रवार 4 जुलै, शुक्रवार. पंचांग पाहून स्वामीजींनी देहत्यागाची हीच तारीख ठरवली होती. काय काय विस्मयकारक योगायोगे पहा. गुरूनं भारताला मिळणाऱ्या स्वातंत्र्यदिनी देह ठेवला 15 ऑगस्टला आणि शिष्यांनी देह ठेवला अमेरिकाच्या स्वातंत्र्यदिनी. त्या दिवशी स्वामीजींनी 18 तासाची दैनंदिनी नेहमीपेक्षा भिन्न होती. पहाटे 3 वाजेपूर्वीच ते उठले, चहा पिऊन शौच स्नानादी उरकून ते मंदिरात गेले. कधी नव्हे त्यांनी सारं दारं खिडक्या बंद करून घेतल्या. त्यांच्यासोबत होत्या फक्त काली माता आणि परमहंसाच्या प्रतिमा. 3 तास तपमग्न होते स्वामीजी. मग कालीवरील एक भजन त्यांनी आत्या आर्तस्वरात आळवलं. दार उघडून ते मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते. प्रेमानंदांनी ते ऐकलं. आणखी एखादा विवेकानंद असता तर त्याला त्या विवेकानंदाचं कार्य केलंय ते उमगलं असतं. पण भविष्यकाळी असे अनेक विवेकानंद निर्माण होतील. प्रेमानंदांना स्वामीच्या त्या वाक्याचं फार आश्चर्य वाटलं. स्वतःविषयी ते असं काही बोलत नसत. सकाळीच्या 7 सुमारास त्यांनी दुसऱ्या दिवशी मठात कालीपूजा करायची आपली इच्छा व्यक्त केली. शनिवारी अमावस्या होती. कालीपूजेच्या अमावस्येचा मुहूर्त उत्तम असतो असं सांगून आपल्या 2 शिष्यांवर पूजा साहित्य आणण्याचं काम त्यांनी सोपवलं. तेवढ्यात स्वामी रामकृष्णनंदांचे वडील ईश्वरचंद्र चक्रवर्ती मठात आले. ते महान काली उपासक होते. स्वामींना फार आनंद झाला. ईश्वरचंद्राच्या मार्गदर्शनात कालीपूजेची तयारी करावी असं त्यांनी शुद्धानंद व बोधानंद यांना बजावलं. शुद्धानंद स्वामींना आणखीन एक काम ताबडतोब करण्याचा आदेशच दिला. ग्रंथालयात जा आणि शुक्ल यजुर्वेदाची पोथी घेऊन ये. पोथी आली. स्वामीजींनी त्यातला एक श्लोक व त्यावरील मैदर्ची टीका वाचायला सांगितली. शिष्यांनी ती वाचल्यावर स्वामीजींनी त्याला म्हणाले, मैदर्च्या या भाष्याशी मी असहमत आहे. तुम्ही सारे वेदातील ऋचांचा सखोल अभ्यास करा आणि त्यांच्या मौलिक अशा व्याख्या करा. आजारपणामुळे स्वामीजी गेले काही महिने आपल्या खोलीत जेवण घेत. पण आज जेवणासाठी घंटी वाजताच ते भोजनालयात आले. चवीने प्रत्येक पदार्थाची वाहवा केली. जेवण झाल्यावर घटकाभर थट्टा विनोद करत राहिले. थोडी वामकुक्षी घेऊन दुपारी 1 वाजण्यापूर्वी स्वामीजी शिष्यांच्या निवासस्थानी गेले. चला पाणिनी समजावून देतो असं म्हणत स्वामीजींनी शिष्यवृंदाला 3 तास संस्कृत अस्खलित संस्कृतमध्ये व्याकरण शिकवलं. दुपारी 4 वाजता प्रेमानंदांबरोबर ते 2 मैल भटकून आले. सर्वांची प्रेमाने विचारपूस केली. अनेक राष्ट्राच्या उत्थान पतनाचा संक्षिप्त इतिहास सर्वांना सांगितला. शेवटी ते म्हणाले, भारतीय मातीच्या कणाकणात धर्म आहे. ईश्वराचा शोध घेणं हेच या देशाचं आद्य कर्तव्य आहे. पण ईश्वर भक्ती सोडून हिंदुस्तान राजकारण वगैरे भानगडीत पडला तर विनाश अटळ आहे. 7 वाजता आरतीची घंटा झाली. स्वामीजी मंदिरात गेले नाही. खोलीत माळ घेऊन 1 तास जप करीत राहिले. मग एका शिष्याला बोलवून सांगितलं, खूप गरम वाटतंय, सारी दारं खिडक्या उघड, माझ्या डोक्याशी बसून पंखा कर. सेवक पंख्याने वारा घालू लागला. स्वामीजी निपचित पडून होते. सेवकाला वाटले त्यांना झोप लागली असावी. तासाभरानंतर स्वामीजींच्या हातामध्ये थोडं कंपन झालं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. 2 मिनिटांनी पुन्हा तसाच दीर्घ श्वास. डोळे उघडून भ्रूमध्यानात केंद्रित, चेहऱ्यावर दिव्य भाव आणि मग चेहऱ्यावर देहावर महाशांतीचं वस्त्र पसरलं गेलं. नाक मुख व नेत्रात रक्ताची किंचित झलक. 9:10 ही महासमाधीची वेळ. 39 वर्ष 5 महिने 24 दिवसानंतर विवेकानंदांनी देहाचा चोळा भिरकावून दिला होता. स्वामी जी अमरत्वाच्या राज्याचे नागरिक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील रक्तरेखा पाहून शिष्यांना आरडाओरड केली. जेवण सोडून सारे धावून आले. स्वामींनी समाधी लावली असेल असंच गुरुबंधूंना वाटलं. ती भंग व्हावी म्हणून ते रामकृष्णांच्या नावाचा जयघोष करू लागले. पण ती समाधी नव्हती, ती होती महासमाधी. चिकित्सांना बोलवण्यात आलं. सूक्ष्म तपासणी झाली आणि निदान झालं, श्वास अवरुद्ध झालाय. त्यांनी कृत्रिम उपायांनी श्वसनक्रिया चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. अखेर मध्यरात्री स्वामीजींना मृत घोषित करण्यात आलं. सकाळ होताच ती दुःखद खबर वडवानालाच्या वणव्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. अंगणात जवळील दालनात भगवी वस्त्र फुलांनी सजवून स्वामीचा देह दर्शनार्थ ठेवण्यात आला. निवेदिता सकाळीच आली होती. गुरुदेवांच्या उशाशी बसून पंख्यानं वारा घालत होती. दुपारी 2 स्वामीजींच्या अग्निसंस्काराची तयारी सुरू झाली. उदबत्त्या धूप पेटवून घंट व शंखनादात स्वामीजींच्या कलेवराची आरती करण्यात आली. तळपायांना आलता म्हणजे मेहंदीसारखा रंग लेपून त्यांच्या पदचिन्हाची प्रतिकृती घेण्यात आली. शोभायात्रा सुरू झाली. 1000 लोक होते. गुरुबंधूंनी व शिष्यांनी एकच जयघोष सुरू केला. जय श्री गुरु महाराज की जय, जय श्री स्वामी महाराज की जय, जय श्री सनातन धर्म की जय। थोडक्यात शेवटी जर सांगायचं झालं तर एकच सांगता येईल की बाहेरच्या वरांड्यात स्वामी सदानंद ईशो निषपदाचे मंत्र म्हणत होता, ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, ओम शांति शांति शांति। श्रोते हो, एक महानिर्वाण झालं। आत्तापर्यंत आपण त्यांची वेदवाणी, त्यांची अमृतवाणी, त्यांचे विचार, त्यांनी मांडलेल्या कल्पना हे सगळं पाहिलंय। अजून मी 8 ते 10 ओळी सांगतो। मी अनेक वेळा माझ्या या प्रवासात स्वामीजींच्या संदर्भातल्या 3 पुस्तकांचा उल्लेख केला होता, लेखक चंद्रकांत खोत, 2 डोळे शेजारी शेजारी, रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता। संन्याशाची सावली, भगिनी निवेदिता व स्वामी विवेकानंद आणि बिंब प्रतिबिंब, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद। तर त्या बिंब प्रतिबिंबातल्या शेवटच्या पृष्ठावरच्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो। मी होतो राम, तू हो हनुमंत। मी होतो राम, तू हो हनुमंत। मी होतो कृष्ण, तू हो पार्थ। मी होतो कृष्ण, तू हो पार्थ। मी होतो ध्यान, तू हो चित्र। मी हो

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: डिप्रेशन इज एंगर टर्न्ड इनवर्ड्स। जब आप औरों पे नहीं गुस्सा करते तो आप अपने पर ही करने लग जाते हैं, लेकिन शायद जब आप औरों पे भी गुस्सा करते हैं तब भी अपने पर गुस्सा कर रहे हैं। आपको गुस्सा देने के लिए वो मेरे से होते हुए ही गुजरेगा, वो एनर्जी पहले यहाँ क्रिएट करनी पड़ेगी। इट्स नॉट पॉसिबल कि मैं आपको कुछ भी दे दूं विदाउट क्रिएटिंग इट। पहले मुझे कूट कूट के गुस्सा अपने अंदर क्रिएट करनी पड़ेगी कि मुझे अपने आप को क्या देना है। नहीं, मुझे तो ऐसे गुस्सा करना ही है, कीजिए, बट ओनली रिमेम्बर द एनर्जी दैट एंगर आई क्रिएट देन आई गिव।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोतेओ, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। हा खेळ शब्दांचा हा शो गेल्या 6 वर्षापासून पूर्ण करत आहोत आणि 7व्या वर्षामध्ये आपण आहोत श्रोतेओ। येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3 रविवारी आपल्या या शोला 7 वर्षे पूर्ण होतील आणि निश्चितच यामध्ये आपला खूप मोठा मोलाचा वाटा आहे। आपण सातत्यानं या शोमध्ये सहभागी होत आहात, आपल्या सुंदर सुंदर रचना पाठवत आहात आणि त्यामुळं हा शो भरत आहे। मलासुद्धा हा शो करीत असताना आपल्या सुंदर रचना जेव्हा मी सादर करतो त्यावेळी जणू काही ते सगळे भाव जगल्याची अनुभूती येते। आपण आजच्यासुद्धा शोमध्ये एक सुंदर असा शब्द दिलेला होता, तो म्हणजे व्यर्थ। आपल्याला माहीत आहे खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या आपण करतो आणि आपल्याला असं वाटतं की या साऱ्या गोष्टी या व्यर्थ होऊन गेल्या, आणि ज्या आपण शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो। शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आणि श्रोते हो, तुम्ही आरजे कैलाससोबत आहात। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, आज या शोमध्ये व्यर्थ या शब्दाच्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत। खूप सुंदर सुंदर रचना आलेल्या आहेत, खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत। आपण येणाऱ्या 90 मिनिटांमध्ये जेवढ्या रचना शक्य होतील तेवढ्या जास्तीत जास्त रचना या शोमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि ज्या उर्वरित रचना असतील त्या आपण पुढील रविवारी घेणार आहोत। मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की करता करता सुटतेच काही ना काही, करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात, भरलेली पाने हसतात, रुसते जेव्हा वही। करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात, रुसते जेव्हा वही। जो तो लावतो कयास आपुल्या परीने, जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगे खुलाशाची घाई। जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशांची घाई। संदर्भनी अर्थ समजावतात सारे व्यर्थ, संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कोणालाच मोल नाही। संदर्भनी अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कोणालाच मोल नाही। वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, नी क्षणातला आनंद निष्ठुर जाई। संदर्भनी अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कोणालाच मोल नाही। वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, नी क्षणातला आनंद निष्ठून जाई, नी क्षणातला आनंद निष्ठून जाई, तर स्वतःला कोसणं हे सर्वात आधी बंद केलं पाहिजे. नाही का श्रोते हो, खूप वेळा असं वाटतं की खरंच आपलं काही चुकलं आहे का, खरंच आपण कुठं कमी पडलो आहे का. परंतु जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपण आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते आपल्या कामाप्रती असो, ते आपल्या नात्यामध्ये असो, परंतु तरीसुद्धा कुठं ना कुठं काही ना काही कमी होते. आणि जी कमी असते ती भरून काढण्याचा आपण जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा समोरच्या व्यक्तीला तो प्रयत्न दिसत नाही त्यावेळी मात्र जे आपण करतोय ते सारं व्यर्थ आहे असं वाटून जातं, नाही का. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की पुसणाऱ्या हातांच्या शोधात अश्रूही भावुकपणे ओघळतात. पुसणाऱ्या हातांच्या शोधात अश्रूही भावुकपणे ओघळतात, व्यर्थ असेल का वाहने उगाचच. पुसणाऱ्या हातांच्या शोधात अश्रूही भावुकपणे ओघळतात, व्यर्थ असेल का वाहने उगाचच. अंतरात उरले उतरले तरच भाव कळतात, व्यर्थ असेल का वाहने उगाचच. अंतरात उतरले तरच भाव कळतात, तरच भाव कळतात. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो किंवा केलेली असते आणि त्या गोष्टीचं जर मोल समोरच्याला कळत नसेल तर आपलं करणं हे व्यर्थ होतं असं आपल्याला वाटायला लागतं. असं म्हटलेलं आहे की आपण कर्म करत राहावं आणि फळाची अपेक्षा करू नये. परंतु मानवी स्वभाव आहे की जे आपण करतो ते समोरच्यानं केलं पाहिजे अशी साधी सोपी आणि माफक अपेक्षा जी आहे ती जर का कोणी ठेवली तर त्यामध्ये कधीच काही गैर नसतं. परंतु त्या माफक अपेक्षासुद्धा जेव्हा पूर्ण होत नाहीत, प्रत्येक वेळी आपण चुकीचं ठरवलं जातो आणि समोरचा व्यक्ती स्वतःला कायम बरोबर असं म्हणत राहतो. समोरच्या व्यक्तीच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षाच जर पूर्ण होत नसतील तर मात्र आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडलं जातं. आणि ते आत्मचिंतन असतं, ते आत्मचिंतन हे साऱ्या काही भूतकाळातल्या आठवणींना आपल्या नजरेसमोर आणतं. आणि जेव्हा त्या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की खरंच आपण तर आपलं खूप सारं केलेलं आहे, खूप सारं बेस्ट दिलेलं आहे, परंतु ते व्यर्थ तर नाही ना गेलं. व्यर्थ या शब्दाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळूया, जी पाठवलेली आहे सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून. सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून की धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकजण शोधतोय फक्त अर्थ. धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकजण शोधतोय फक्त अर्थ. अर्था मागे धावून थकून जातो जीव. कधी कळणार हे जीवन नामस्मरणाशिवाय व्यर्थ. धकाधकीच्या या जीवनात प्रत्येक जण शोधतोय फक्त अर्थ. अर्थामागे धावून थकून जातो जीव. कधी कळणार हे जीवन नामस्मरणाशिवाय व्यर्थ. सांगत आले या कलियुगात श्री स्वामी समर्थ. सांगत आले या कलियुगात श्री स्वामी समर्थ. तर नामस्मरणाचं महात्म्य, नामस्मरणाचं महत्त्व सांगणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली रचना होती की नामस्मरणाशिवाय सारं व्यर्थ आहे. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सचिन आरमारे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. सचिन आरमारे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय की मनी जेव्हा स्वार्थ उभा राहतो तेव्हा सर्व काही व्यर्थ होऊन जाते. मनी जेव्हा स्वार्थ उभा राहतो तेव्हा सर्व काही व्यर्थ होऊन जातो. मीपणा अहंकार वाढवतो तेव्हाच आयुष्य उलट चालू होते. मीपणा अहंकार वाढवतो तेव्हाच आयुष्य उलट चालू होते. आपले म्हणायला कोणी उरत नाही तेव्हा जगणं सारं व्यर्थ होऊन जातं. मीपणा अहंकार वाढवतो तेव्हाच आयुष्य उलट चालू होते. आपले म्हणायला कोणी उरत नाही तेव्हा जगणं सारं व्यर्थ होऊन जातं. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की आयुष्यात मीपणा सोडून द्यावा. आयुष्यात मीपणा सोडून द्यावा त्या व्यर्थ जीवनाला माणुसकीचा अर्थ द्यावा. त्या व्यर्थ जीवनाला माणुसकीचा अर्थ द्यावा. माणुसकीचा अर्थ द्यावा. क्या वाद आहे. वाह वाह. तर व्यर्थ गोष्टी कधी जातात, माणूस एकटा कधी पडतो, आणि मीपणा आणि अहंकार यामुळं कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात हे अगदी सरांनी उदाहरणासहित आणि अप्रतिम अशा शब्दांकनामध्ये मांडलेलं आहे की आपले म्हणायला कोणी उरत नाही, तेव्हा सारं जगणं सारं व्यर्थ होऊन जातं, माणूस एकटा पडतो. मी आणि फक्त मी हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये असतो तेव्हा आपण एकटे होतो, कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी. ज्या अपेक्षा आपल्याला आहेत त्याच समोरच्याला आहेत, ज्या आपण इतरांकडून गोष्टी घडाव्या असं आपल्याला वाटतं त्याच गोष्टी इतरांनासुद्धा वाटतं की आपणसुद्धा त्यांना त्या गोष्टी करणं. सुख, आनंद, वेळ या साऱ्या गोष्टींची अपेक्षा प्रत्येकाला असते. परंतु सरांनी लिहिले की आयुष्यात मीपणा सोडून द्यावा, त्या व्यर्थ जीवनाला माणुसकीचा अर्थ द्यावा. जर आपण माणुसकीच दाखवत नसेल, जर आपल्याला कोणाच्या असण्या नसण्याचं जर देणं घेणं नसेल, तर समोरच्या व्यक्तीलासुद्धा आपल्याबद्दल असलेली प्रेम, माया, आपुलकी हे कमी व्हायला लागतं. आणि माणुसकी जेव्हा संपते, माणुसकीचा अर्थ जेव्हा आपल्या मनातून निघून जातो आणि आपण आपल्याच तालामध्ये, आपल्याच सुरामध्ये आपण जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो, अवतीभोवतीची जग दुनिया हे सारं विसरून जातो, तेव्हा मात्र एकाकीपणा हा उरतो. याबद्दलचं सरांचं हे अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन होत असते हो. आणि याबरोबरच पुढच्या पण एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत वास्को गोवा येथून. सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी वास्को गोवा येथून लिहिलंय की बेकार जीवन हे व्यर्थ जीवन, बेकार जीवन हे व्यर्थ जीवन, चिंतन करावे आळस सोडून. वा, बेकार जीवन हे व्यर्थ जीवन, चिंतन करावे आळस सोडून, सुखद जीवन हे मन प्रसन्न, सुखद जीवन हे मन प्रसन्न, कर्मन थांबावे कष्ट हेच धन, कर्मन थांबावे कष्ट हेच धन. आणि अगदी खरं आहे की खूप वेळा असं वाटतं की हे जीवन व्यर्थ आहे, हे जीवन बेकार आहे, परंतु त्याला कारणीभूत हे आपण असतो. आपण आळस करतो, आपण आजचं काम उद्यावर ढकलतो, उद्याचं परवावर ढकलतो, आणि आठ दिवसाची सारी कामं जी आहेत ते आपल्यासमोर उभी राहतात, आणि आपण केलेला जो आळस असतो त्याचा त्रास आपल्याला होतो. त्यामुळे आळस सोडला पाहिजे, जी ती गोष्ट ज्या त्या वेळेला केली पाहिजे, वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे. जर आज आपण पंक्चुअल असू, जर आज आपण वेळेमध्ये प्रत्येक गोष्ट करत असू, तर उद्याचा आपला येणारा दिवस हा सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि सन्मानाचा जाणार आहे. बरेच जण असे असतात की त्यांचा स्वभाव आळशी नसतो, परंतु जसं की मी आपल्या शोमध्ये नेहमी म्हणत असतो की माणसानं प्रायॉरिटी या ठरवल्या पाहिजे, कारण तुमची प्रायॉरिटी काय आहे, कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करायची हे ज्याला कळतं तोच जीवनामध्ये यशस्वी होतो, तोच सुखी होतो, तोच समाधानी होतो. खूप वेळा आपण मिसमॅच करतो प्रायॉरिटीला, काम करायच्या वेळी टाइमपास करतो, टाइमपास करायच्या वेळी काम करण्याचा प्रयत्न करतो, झोपेच्या वेळी जागरण करतो आणि जागरणाच्या वेळी झोपतो. म्हणजे ज्या आपल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाही, त्यानंतर आपण चिडचिड करतो, त्यानंतर जगाला दोष देतो, त्यानंतर जवळच्या लोकांना दोष देतो, आणि आपण निरुत्साही होऊन जातो, डिप्रेशनमध्ये जातो. खूप सारा मला ताण आहे, तणाव आहे असं आपण म्हणायला लागतो. परंतु याला जबाबदार कोण आहे, तर याला जबाबदार आपण आहे, कारण आपण केलेली कोणतीही गोष्ट, कार्य ही व्यर्थ तेव्हाच जाणार नाही जेव्हा आपण ती वेळेवर करू. त्यामुळे वेळेचं महत्त्व हे प्रत्येकाला असलं पाहिजे, नाही का? खूप सुंदर भाव या रचनेमध्ये होते. आनंद कसा शोधावा याबद्दलसुद्धा अप्रतिम शब्दांकन होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये हो आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा.

0: जिंदगी बहुत हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है। नमस्कार, मैं हूँ अमोल। आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो। व्यर्थ या शब्दाच्या अनुषंगानं आज आपण बोलत आहोत। आणि श्रोते हो, पुढच्या सुंदर रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की काही प्रश्नांचे कधीच शोधायचे नसतात अर्थ। काही प्रश्नांचे कधीच शोधायचे नसतात अर्थ। उत्तर काही सापडत नाही, उत्तर काही सापडत नाही, मी उगा वेळ जातो व्यर्थ, मी उगा वेळ जातो व्यर्थ। काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत आहेत, काही गोष्टी ज्या कधी बदलणारच नाहीत, तर त्या प्रश्नांची उत्तरं का शोधावी? ते प्रश्न सुटतील, ते गुंते सुटतील, म्हणून का आपण आपला वेळ घालवावा? नाही का? काही प्रश्नांना अनुत्तरित सोडावं लागतं, काही प्रश्नांना ती सुटण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो। आणि जेव्हा वेळ जातो तेव्हा माणसांचंही महत्त्व कळतं, वेळेचंही महत्त्व कळतं, आणि आपण कुठे चुकलो हे सुद्धा कळतं। कारण एखादा व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट बोलत असतो, एखादा व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट करत असतो, त्या वेळेमध्ये त्या व्यक्तीला माझं सगळं बरोबर आहे असं वाटत असतं। परंतु जेव्हा वेळ निघून जाते, जेव्हा माणसं दूर जातात, त्यावेळी मात्र पुन्हा पश्चाताप जरी झाला तरी खूप वेळ निघून गेलेली असते। ना ती प्रेम उरतं, ना ती आपुलकी उरते, ना ती ओढ उरते। म्हणून वेळेमध्ये आपण इतरांचं सुद्धा ऐकलं पाहिजे, इतरांना सुद्धा त्यांचं मत व्यक्त करू दिलं पाहिजे, इतरांना सुद्धा त्यांचं मत मांडण्याची संधी दिली पाहिजे। नाहीतर कदाचित ती व्यक्ती आबोलपणे आपल्या जीवनातून दूर निघून जाईल, एवढ्या दूर निघून जाईल की आपली हाकच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही। नाही का श्रोते हो? आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलं होतं की थांबवलेच नाही तिने मला, मी तिच्यापासून दूर जाताना, मलाही झालं होतं दुःख मागे वळून पाहताना। थांबवलेच नाही तिने मला, मी दूर तिच्यापासून जाताना, मलाही झालं होतं दुःख मागे वळून पाहताना। वाटली जराशी आशा थांबली असेल ती म्हणून, वाटली जराशी आशा थांबली असेल ती म्हणून, तिला तर केव्हाचे जायचे होते काहीतरी बहाणा करून। वाटली जराशी आशा थांबली असेल ती म्हणून, तिला तर केव्हाचे जायचे होते काहीतरी बहाणा करून। किती सहज बोलून गेली ती, निघून जा वेळ कशाला दवडतो। किती सहज बोलून गेली ती, निघून जा वेळ कशाला दवडतो। असंच जर का असतं प्रेम, तर मग देव अनोळखीन भेटीच का घडवतो? किती सहज बोलून गेली ती, निघून जा वेळ कशाला दवडतो। असं जर का असतं प्रेम, तर मग देव अनोळखी भेटीच का घडवतो। मी पुढं असं लिहिलंय की म्हणत दुराल्यावर कोण चुकले पाहात तरी बसण्यात काय अर्थ आहे? म्हणत दुरावल्यावर कोण चुकले पाहात तरी बसण्यात काय अर्थ आहे? नात्यातल्या विश्वासाचं महत्त्व सांगणारा तिचा शब्द पण व्यर्थ आहे। म्हणत दुरावल्यावर कोण चुकलं पाहात तरी बसण्यात काय अर्थ आहे? नात्यातल्या विश्वासाचं महत्त्व सांगणारा तिचा शब्द पण व्यर्थ आहे। आणि शेवटी मी असं लिहिलंय की मी जाताना तिने मला हक्काने थांबवायला हवं होतं, मी जाताना तिने मला हक्काने थांबवायला हवं होतं। तिचं अपेक्षांचं जग वेगळं, तिच्या अपेक्षांचं जग वेगळं, आणि माझं तिच्यावरचं प्रेम नवं होतं। मी जाताना तिने मला हक्काने थांबवायला हवं होतं, मी जाताना तिने मला हक्काने थांबवायला हवं होतं। तिचं अपेक्षांचं जग वेगळं, मी त्यात माझं तिच्यावरचं प्रेम नवं होतं, मी त्यात माझं तिच्यावरचं प्रेम नवं होतं। सुख शोधायला लांबवर फिरायला निघालो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की सुख शोधायला मी लांबवर फिरायला निघायचो, रस्त्यात तू भेटायचीस, नी मी तुझाच होऊन जायचो। खूप साऱ्या व्यर्थ गोष्टी, खूप सारी कोडी, खूप सारे अनुत्तरित प्रश्न आणि त्या प्रश्नांचे गुंते। अर्थ आणि व्यर्थ यामधील जो मधला दुवा आहे, जे मधलं अंतर आहे, त्या अंतर कापता कापता, त्या अंतर काटता काटता
2: खूप सारा जीवनातला वेळ निघून जातो. आपण अर्थ शोधतो आणि अर्थाचं उत्तर जे आहे जेव्हा त्या अर्थाचे संदर्भ लागतात तेव्हा आपल्याला कळतं की व्यर्थ होतं, नाही का श्रोते हो. आणि मी माझ्या दुसऱ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक नाती नकळत दबून जातात. जगायचे असतात क्षण आनंदी, दुःखे कारण नसताना समोर येतात. अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक नाती नकळत दबून जातात. जगायचे असतात क्षण आनंदी, दुःखे कारण नसताना समोर येतात. प्रत्येकाने आखून ठेवले आहे एक चौकट ज्यात बदलतात शब्दांचे अर्थ. प्रत्येकाने आखून ठेवले आहे एक चौकट ज्यात बदलतात शब्दांचे अर्थ. म्हणजे प्रसंग एक असतो किंवा शब्द एकच असतो तो जेव्हा आपण बोलतो किंवा ज्या प्रसंगावर आपण बोलतो ते बरोबर असतं. प्रसंग तोच असेल आणि शब्द तोच असेल, तो समोरचा बोलला तर मात्र बवाल होतात, इश्यू होतात, प्रॉब्लेम्स होतात आणि भांडण होतात, नाही का. म्हणून मी लिहिलं आहे की प्रत्येकाने आखून ठेवली आहे एक चौकट ज्यात बदलतात शब्दांचे अर्थ. ओळींना नसतो काहीच भाव पण मनात उठते विचारांचे काहूर व्यर्थ. ओळींना नसतो काहीच भाव पण मनात उठते विचारांचे काहूर व्यर्थ. धजावत नाही हल्ली मी माझ्या पापणी आडचे दुःख सांगायला. धजावत नाही हल्ली मी माझ्या पापणी आडचे दुःख सांगायला. जो तो आहे आपल्या जगात व्यस्त, वेळच नाही कुणाला समजून घ्यायला. धजावत नाही हल्ली मी माझ्या पापणी आडचे दुःख सांगायला. जो तो आहे आपल्या जगात व्यस्त, वेळच नाही कुणाला समजून घ्यायला. खूप विचार करून पाहिल्यावर वाटते नकोच मनातले उगा कुणाला बोलायला. खूप विचार करून पाहिल्यावर वाटते नकोच मनातले उगा कुणाला बोलायला. आणि शेवटी मी असं लिहिलंय की मी आणि माझा एकांत एवढेच पुरेसे. मी आणि माझा एकांत एवढेच पुरेसे. मला माझ्या जगात आनंदात जगायला. मला माझ्या जगात आनंदात जगायला. मला माझ्या जगात आनंदात जगायला. आणि ही माझी रचना होती श्रोते हो. याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ पल्लवी चरपे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ पल्लवी चरपे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की व्यर्थ धावतो माणूस जग जिंकण्यासाठी. व्यर्थ धावतो माणूस जग जिंकण्यासाठी. व्यर्थ ठरती सारे काही आनंद शोधण्यासाठी. व्यर्थ धावतो माणूस जग जिंकण्यासाठी. व्यर्थ ठरती सारे काही आनंद शोधण्यासाठी. उरतो ना अर्थ काही जीवनाच्या शेवटाला. उरतो ना अर्थ काही जीवनाच्या शेवटाला. आनंदाने जग वेड्या विसरून स्वार्थाला. आनंदाने जग वेड्या विसरून स्वार्थाला. क्या बात आहे अप्रतिम. आणि खराय श्रोते हो की आपण जर या रचनेमधल्या ओळी पाहिल्या तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की माणसाची धावपळ शब्दबद्ध करताना मॅडमनी लिहिलंय की आपण जग जिंकण्यासाठी व्यर्थ धावतोय. आपण आनंद शोधण्यासाठी जी धडपड करतोय ती व्यर्थ आहे. जीवनाच्या शेवटी काहीच उरत नाही. त्यामुळं सुखी जीवन जगण्याचा एकच मार्ग आहे, एकच मूलमंत्र आहे, तो म्हणजे स्वार्थ विसरून आनंदाने जगणं. स्वार्थ जेव्हा आपण विसरतो, जेव्हा आपण समोरच्याकडं स्वार्थी नजरेनं बघत नाही. एखाद्या व्यक्तीसोबत आपण असताना आपल्या मनामध्ये स्वार्थ येत नाही. आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीकडून एखादं काम काढून घ्यायचं आहे, एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट मिळवायची आहे, एखाद्या व्यक्तीकडून एखादं काही घ्यायचं आहे, हा विचार जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत आपल्याला सुख लागणार नाही. स्वार्थ आणि निस्वार्थ हे दोन शब्द असले आणि निस्वार्थ या शब्दाच्या आधी फक्त एक अक्षर जोडलेलं असलं तरीसुद्धा त्या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा आपण एखाद्याशी प्रामाणिक राहतो, जेव्हा आपण एखाद्याशी निस्वार्थी भावनेने राहतो, जेव्हा आपण एखाद्याशी बोलत असताना, एखाद्यासोबत राहत असताना, वागत असताना, किंवा ज्याच्या कंपनीमध्ये आपण आहोत, ज्यांच्या सोबत आपण काम करत असू, तिथं जर आपले भाव हे निस्वार्थी असतील तर मला असं वाटतं की आपल्या स्वभावामुळं, आपल्या निस्वार्थी भावामुळं निश्चितपणे आपल्याला कोणताही त्रास होत नाही, आपल्याला आनंदच आनंद मिळतो, कारण आपला अपेक्षा भंग होण्याचा प्रश्न तिथे संपवतो. अपेक्षा भंगाचं दुःख हे खूप मोठं असतं. आपण अति अपेक्षा करतो ज्यामुळं आपल्याला उपेक्षा सहन कराव्या लागतात, आणि खूप वेळा तर आपण इतक्या साऱ्या जगाकडून अपेक्षा करतो की आपल्याला असं वाटतं की प्रत्येकानं आपलं म्हणणं ऐकलं पाहिजे, प्रत्येकानं आपण म्हणतो तसं घडलं पाहिजे, आणि प्रत्येकाने आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा आपण नाणं उलटतो आणि नाण्याची दुसरी बाजू पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण तर काहीच केलं नाही. जे आपल्याला वाटतंय की आपण केलेलं आहे त्यापेक्षा समोरच्यानं कितीतरी पटीनं जास्त केलं आहे. पण हे आकलन करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आपले न्यायाधीश बनतो, निर्णयही आपणच देतो, परंतु आपण तटस्थपणे जेव्हा एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या प्रसंगाकडे, एखाद्या नात्याकडे पाहतो तेव्हा आपल्या स्वतःला सुद्धा स्वतःच्या चुका ज्या आहेत त्या मान्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. असं म्हटलं जातं की चुकातून माणूस शिकतो, नाही का श्रोते हो? आणि जोपर्यंत आपल्याला आपण चूक आहोत हे वाटणार नाही तोपर्यंत आपण कायम चुकत जाऊ. ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की एखाद्या गोष्टीमुळं, एखाद्या प्रसंगामुळं आपली चूक झालेली आहे, तर त्या क्षणी

खूप साऱ्या गोष्टी, धकाधकीचं जीवन आणि या सर्वांमध्ये जीवनाचा शेवट सांगणारी, यासोबतच आनंदाने जगायला शिकवणारी, तीही स्वार्थाला विसरून, अशी ही मॅडमची अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून। राष्ट्र बलशाली बनावे मज हाच एकच ध्यास, राष्ट्र बलशाली बनावे मज हाच एकच ध्यास, लेखनी तलवार बनू दे शत्रूंसाठी खास। वाह, लेखनी तलवार बनू दे शत्रूंसाठी खास, जर देऊ शकलो नाही जनतेला मी हा विश्वास, तर व्यर्थ माझे श्वास आणि व्यर्थ अट्टहास, तर व्यर्थ माझे श्वास आणि व्यर्थ अट्टहास। क्या बात आहे, तर राष्ट्राला बलवान बनवण्याचा ध्यास घेऊन लेखनीला तलवार बनवणारी जी शत्रूसाठी खास असेल सरांची ही रचना, आणि जनतेला विश्वास दिला पाहिजे की मी तुमच्या स्वागत आहे, आपण सारेजण मिळून राष्ट्र घडवूया, आपण सारेजण मिळून या राष्ट्राला बलशाली बनवूया, आणि जर हा विश्वास आपण नाही देऊ शकलो तर श्वास व्यर्थ आहेत, अट्टहास व्यर्थ आहे, असं अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या सरांच्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये चौ कविता पाचंग्रे मॅडम लिहित आहेत तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून। चौ कविता पाचंग्रे मॅडम यांनी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथून लिहिले की आता व्यर्थ माझा बहाणा होता नकळत दूर जाण्याचा, पाठमोरा माणस त्याचा होता जवळ मज घेण्याचा। वाह, आता व्यर्थ माझा बहाणा होता नकळत दूर जाण्याचा, पाठमोरा माणस त्याचा होता जवळ मज घेण्याचा, आणि बेल वाजली दारावर भाणावरती आले मन, आणि बेल वाजली दारावर भाणावरती आले मन, पाहुण आरशात स्वतःला, पाहुण आरशात स्वतःला, होते मीच फुलविले प्रेमवन, होते मीच फुलविले प्रेमवन। वाह वाह, तर हळव्या मनाच्या संवेदना व्यक्त करणारी, मनामनातले भाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम रचना होती। की आपण जेव्हा एकटे असतो, आपण कोणाच्या तरी विचारामध्ये हरवलेले असतो, तेव्हा आपल्याला नकळतपणे त्या व्यक्तीचा भास होतो, असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या अवतीभवती आहे, आणि अचानकपणे बेल वाजते, मन भाणावर येतं आणि आपण त्या स्वप्नातून बाहेर येतो। खूप हळवे भाव मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आरचे कैलाससोबत। आणि मी रहा आनंद लुटा। डोरी

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गलती तो गलती हुई ना, दूसरे की गलती को अगर पहली बात हमें कोई राइट भी नहीं है, लेकिन दूसरे की गलती को चेक करने का आपको हक तब है जब आप बिल्कुल परफेक्टली राइट पर है। आप भी गलती करके दूसरे की गलती को सुधारें तो उसकी दूसरे के ऊपर कोई बहुत ज्यादा इम्पैक्ट उस चीज का पड़ेगा ही नहीं। एंड इसीलिए हम सब लोग दूसरों को सुधारने की कोशिश करते रहते हैं, बट इट्स नथिंग इज रियली वर्किंग, इट वोंट वर्क दैट वे, क्योंकि हम खुद वो गलतियां या उससे भी बड़ी गलतियां कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधला पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून। सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की विश्वासघात होईल वाटलं नाही कधीच, विश्वासघात होईल वाटलं नाही कधीच, झाल्यानंतर झाले हे आयुष्य सार रद्दीच, झाल्यानंतर झाले हे आयुष्य सार रद्दीच, व्यर्थ भावनांचा वेग आवरावा कसा बसा, व्यर्थ भावनांचा वेग आवरावा कसा बसा, अश्रूंचा आवेग पूर सावरावा असा तसा, अश्रूंचा आवेग पूर सावरावा असा तसा। तर विश्वासघात जेव्हा होतो आणि तो अनपेक्षितपणे होतो, कधीच वाटत नाही की आपल्यासोबत विश्वासघात होईल, आणि जेव्हा असा अनपेक्षित विश्वासघात होतो, कारण खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपण कधी कल्पनाच केलेल्या नसतात, आपण एखाद्या व्यक्तीकडून अशी कधीच अपेक्षा करत नाही किंवा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कधीच तिळमात्र शंका येत नाही की ती व्यक्ती आपल्यासोबत छल करेल, ती व्यक्ती आपल्यासोबत कपट करेल, ती व्यक्ती आपल्यासोबत विश्वासघात करेल, आणि अचानकपणे जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा मनामध्ये भाव येतात की असं झालंच कसं, आणि विश्वासघात झाल्यानंतर सारं आयुष्य हे संपल्यासारखं वाटतं आपल्याला, भावनांचा जो आवेग असतो तो कसा आवरायचा हा प्रश्न पडतो, अश्रूंचा पूर येतो आणि स्वतःला सावरावं लागतं नाही का। तर स्वतःला सावरणं, स्वतःला आवरणं आणि विश्वासघातानंतरचं जे दुःख आहे त्याला मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले। नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून। निर्भेळ मनात नसेल कोणताही स्वार्थ, जीवनातील हीच भावना असते निस्वार्थ। निर्भेळ मनात नसेल कोणताही स्वार्थ, जीवनातील हीच भावना असते निस्वार्थ। असहाय्यतेला मिळावा नेहमी मदतीचा हात, अनमोल जीवनात द्यावी सर्वांना साथ। क्या बात आहे, असहाय्यतेला मिळावा नेहमीच मदतीचा हात, अनमोल जीवनात द्यावी सर्वांना साथ। महान स्त्री जन्म केव्हाही न जावा व्यर्थ, महान स्त्री जन्म केव्हाही न जावा व्यर्थ, तिच्या सन्मानाने जीवनाला मिळतो नवा अर्थ। वाह। आणि सर शेवटी असं लिहित आहेत की क्षणाक्षणाला जीवनात आनंद सर्वांनी घ्यावा, क्षणाक्षणाला जीवनात आनंद सर्वांनी घ्यावा, व्यर्थ विचारांना गाडून जन्म सत्कारणी लावावा, व्यर्थ विचारांना गाडून जन्म सत्कारणी लावावा। क्या बात आहे, आणि खरं आहे की स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे। आपण पाहिलं आजच्या शोमध्ये बऱ्याचशा अशा रचना आलेल्या आहेत ज्या स्वार्थाला पॉईंट आऊट करत आहेत, ज्या स्वार्थावर बोट ठेवत आहेत, आणि स्वार्थ बाजूला केला तर उरतो तो आनंद, स्वार्थ बाजूला केला तर उरते ते समाधान, स्वार्थ बाजूला केला तर उरतात ते सुंदर असे क्षण, स्वार्थ बाजूला केला तर टिकतात नाती, स्वार्थ बाजूला केला तर जीवन सुंदर आणि सुखद, नाही का। तर सरांच्या सुद्धा रचनेमध्ये सरांनी लिहिलंय की निर्भेळ मनात नसेल कोणताही स्वार्थ, जीवनातील हीच भावना असते निस्वार्थ। कारण खूप वेळा आपण स्वार्थासाठी जे आहे ते नाती गमावून बसतो, स्वार्थासाठी माणसांना दूर करतो, नाही का। आणि सरांनी जसं लिहिलंय की सर्वांनी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, त्याला प्राथमिकता दिली पाहिजे, क्षणांमधला आनंद शोधणं आणि त्या क्षणांना सुंदर करणं, त्या क्षणांना अविस्मरणीय करणं हेच जीवन आहे. व्यर्थ विचारांना गाढलं पाहिजे हा सुंदर सकारात्मक संदेश सुद्धा सरांच्या या अप्रतिमाच्या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा पश्चिम मुंबई येथून. अंजना कर्णिक मॅडम यांनी माटुंगा पश्चिम मुंबई येथून लिहिलं आहे की मना संयमाचा विवेक सोडून अविचाराने बोलणे व्यर्थ आहे. वा, मना संयमाचा विवेक सोडून अविचारे बोलणे व्यर्थ आहे. शब्द हे शस्त्र आहे घे जाणून कधी मौन राखणे योग्य आहे. क्या बात आहे. मना संयमाचा विवेक सोडून अविचारी बोलणे व्यर्थ आहे. आणि हीच गोष्ट नेमकी आपल्याला समजत नाही आणि रागात तर अजिबात समजत नाही का श्रोते हो. तर शब्द हे शस्त्र आहे घे जाणून कधी मौन राखणे योग्य आहे. कारण मौनामध्ये खूप मोठी शक्ती असते. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही गोष्टींना काळ उत्तर देतो, काही गोष्टींना वेळ उत्तर देते. शब्दाला शब्द भिडवण्याची गरज नसते. अपमानाचे घोट पचवत आले पाहिजे. प्रत्येक अपमानाचा बदला घेत जर आपण बसलो तर आपला वेळ वाया जाईल. प्रत्येक अपमानाला आपण प्रतिउत्तर देत बसलो तर आपल्या जीवनात आपलं जीवन भरकटून जाईल, आपले विचार भरकटतील, आपण नकारात्मक होत जाऊ. म्हणून काही अपमान हे पचवता आले पाहिजेत आणि अपमान करणाऱ्यांना बाजूला करता आलं पाहिजे. आपला आणि त्यांचा संपर्क कसा येणार नाही या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. दोन पावलं मागं सरकणं म्हणजे हार नसते, तर दोन पावलं मागं सरकून उंच झेप घेण्याची तयारी करणे ही मोठी गोष्ट असते, नाही का. जसं मॅडमनी लिहिलंय की मना संयमाचा विवेक सोडून अविचारे बोलणे व्यर्थ आहे, शब्द हे शस्त्र आहे हे जाणून कधी मौन राखणे योग्य आहे. वेळेत माणसे जपावी प्रेमाने, वेळेत माणसे जपावी प्रेमाने, जीव जाता मग खंत व्यर्थ आहे. वाह, वेळेत माणसे जपावी प्रेमाने, जीव जाता मग खंत व्यर्थ आहे. माणसारे वृक्षारोपण करणे माने, अन्यथा दुष्काळात मरण अटळ आहे. माणसारे वृक्षारोपण करणे माने, अन्यथा दुष्काळात मरण अटळ आहे. आणि एकाच रचनेमध्ये खूप सारे जीवनाचे अर्थ आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन याबाबतचे सुद्धा सुंदर संदेश मॅडमनी दिलेला होता. आणि ज्या मनाला स्पर्श करणाऱ्या ज्या ओळी आहेत त्या म्हणजे वेळेत माणसे जपावी प्रेमाने, जीव जाता मग खंत व्यर्थ आहे. जीव गेल्यावर त्याच्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे, खंत व्यक्त करण्यात काय अर्थ आहे. जी आहेत जवळची, जी सोबतची, त्यांना जपलं पाहिजे, नाही का. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिले की तुझं माझ्या आयुष्यात येणं माझं एक स्वप्न होतं. तुझं माझ्या आयुष्यात येणं माझं एक स्वप्न होतं. तो आलीस जगण्यात आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. वा, तू आलीस जगण्यात आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. तू माझा श्वास बनलीस, माझा तू विश्वास बनलीस. तू माझा श्वास बनलीस, तू माझा विश्वास बनलीस. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे सखे आयुष्यच सार व्यर्थ आहे. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे सखे आयुष्यच सारं व्यर्थ आहे. आयुष्यच सारं व्यर्थ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आपल्या सखी प्रती समर्पणाचे भाव व्यक्त करणारी, आपल्या सखीचं आपल्या जीवनामधलं महत्त्व सांगणारी, आपल्या सखीच्या येण्याने बदलून गेलेल्या आयुष्याचे सुंदर क्षण मांडणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती की तुझं माझ्या आयुष्यात येणं माझं एक स्वप्न होतं. आणि जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होतं, ते स्वप्न सत्यात आल्यानंतर ते स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच जग आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, आपण ते क्षण जेव्हा जगतो तेव्हा ती आपले श्वास बनून जाते आणि विश्वास बनून जाते. तिच्याशिवाय जगणं म्हणजे सारा आयुष्यच व्यर्थ आहे असं वाटायला लागतं. तर ती म्हणजे सखी आणि तिच्याबद्दलचे सरांनी व्यक्त केलेले हे अप्रतिम आणि सुंदर असे भाव होते की तिच्याशिवाय जगणं व्यर्थ आहे. आणि खरंच ना श्रोते हो, की एखाद्या माणसावर आपण खूप प्रेम करत असतो, ती व्यक्ती आपली जीवलग असते आणि जेव्हा ती आपल्या आयुष्यात असते तेव्हा सारं जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध असं असतं. प्रत्येक क्षण हा आनंदी असतो, नाही का? आणि ती आपला श्वास बनून जाते. तिच्याशिवाय जणू काही हे जगणंच व्यर्थ आहे असं होऊन जातं. श्रोते हो, ती व्यक्ती जर का क्षणभर जरी आपल्यापासून दूर गेली तरी सुद्धा आपल्याला हुरहुर लागते, मनाची चलबिचल होते, नजरे समोर कायम ती व्यक्ती आपल्या असावं असं वाटतं, कारण ती आपला श्वास असते. अप्रतिम शब्दांकन होतं श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून. सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की तुझ्या विना माझे जीवन जसे पाण्या विना मासा, तुझ्या विना माझे जीवन जसे पाण्या विना मासा, या शरीरातला सखे तूच प्राणवायू आहेस जसा. तुझ्या विना माझे जीवन जसे पाण्या विना मासा, या शरीरातला सखे तूच प्राणवायू आहेस जसा. सरांनी पुढं असं लिहिलंय की तुझ्याशिवाय आयुष्य वाटते मला नेहमी व्यर्थ, तुझ्याशिवाय आयुष्य वाटते मला नेहमी व्यर्थ, तुझी सोबत लाभली जीवन झाले माझे सार्थ, तुझी सोबत लाभली जीवन झाले माझे सार्थ, जीवन झाले माझे सार्थ. वा, तर तुझ्या विना जीवन म्हणजे जणू काही पाण्याविना मासा, की पाणी नसेल तर मासा राहू शकत नाही. त्या अनुषंगानं प्राणवायूची उपमा देऊन सखीला सरांनी तुझ्याशिवाय हे आयुष्य व्यर्थ आहे असं सुंदर अप्रतिम शब्दांकन जे आहे ते केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळणार आहोत, जे आपल्याला पाठवलेले आहे श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून. श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून. सरांनी लिहिलंय की जीवन तर जगायचेच असते, जीवनाला आहे खूपच अर्थ. क्या बात आहे, जीवन तर जगायचेच असते, जीवनाला आहे खूपच अर्थ. मान सन्मान असो वा नसो, स्वाभिमान जाणार नाही व्यर्थ. मान सन्मान असो वा नसो, स्वाभिमान जाणार नाही व्यर्थ. सर पुढं असं लिहित आहेत की गरजू व्यक्तीच्या मदतीतच जीवनाला वाटे सदा अर्थ. गरजू व्यक्तीच्या मदतीतच जीवनाला वाटे सदा अर्थ. मानवाच्या जन्माला आलोय जाऊ देणार नाही जीवन व्यर्थ. मानवाच्या जन्माला आलोय जाऊ देणार नाही जीवन व्यर्थ. आणि जसं सरांनी म्हटलंय की जीवन प्रत्येकाला जगायचं आहे. जीवनाचे खूप सारे पैलू आहेत, वेगवेगळे पैलू आहेत, परंतु आपला स्वाभिमान हा आपण घाण नाही टाकला पाहिजे. त्यासोबतच माणसाच्या जन्माला आलोय तर एकमेकांना मदत करून आपण पुढं गेलं पाहिजे. आपण आपल्या मानव धर्माचा, आपण जे माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे त्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे असं खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा,

0: सुना है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोती हो, आणि श्रोती हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। भावना पंधरे मॅडम यांनी लिहिलंय चंद्रपूर येथून की, दान व्यर्थ वचनांचे विश्वासाने स्वीकारले, वसंत मिळण्या आशेने ग्रीष्मात उष्ण मोहरले। क्या बात आहे! दान व्यर्थ वचनांचे विश्वासाने स्वीकारले, वसंत मिळण्या आशेने ग्रीष्मात उष्ण मोहरले। दव भरल्या गार वाटांना डोळे हे न्याहाळते, दव भरल्या गार वाटांना डोळे हे न्याहाळते। डाव निराळे हृदयाचे जिंकूनही मन हरते, डाव निराळे हृदयाचे जिंकूनही मन हरते, जिंकूनही मन हरते। किती गहिरे भाव आहेत, नाही का श्रोते हो? की दान व्यर्थ वचनांचे विश्वासाने स्वीकारले। ते दान होतं, पण कशाचं होतं? तर व्यर्थ वचनांचं होतं। जे दान सुद्धा व्यर्थ वचनांचं दान सुद्धा विश्वासाने स्वीकारलेलं होतं। कशासाठी स्वीकारलं होतं? तर वसंत मिळण्या आशेने ग्रीष्मात उष्ण मोहरले, आणि दव भरल्या गार वाटांना डोळे हे न्याहाळते। तर गार वाटा ज्या तवांनी भरलेल्या असाव्या अशी अशा अपेक्षेने जे आहे ते डोळे आतुर असतात, त्या आतुरल्या डोळ्यांना मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे। परंतु घडतं हे वेगळंच। तर काय घडतं हे लिहिताना मॅडम लिहित आहेत की, डाव निराळे हृदयाचे, डोळ्यात एक होतं, ओठात एक होतं आणि पोटात एक होतं। तर डाव निराळे हृदयाचे जिंकूनही मन हरते, तर वाटतं जिंकल्यासारखं परंतु मन हरलेलं असतं। खूप गहिरास शब्दांकन, व्यर्थ वचनांचे दान जे आहेत ते मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो। खूप अप्रतिम सुंदर संवेदनशील भाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना होती। पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की, जीवन गुंफण नात्यांची हळुवार त्यास जपावे, जीवन गुंफण नात्यांची हळुवार त्यास जपावे, होता गुंताना त्याचा व्यर्थ दुःखी न व्हावे। वाह! होता गुंताना त्याचा व्यर्थ दुःखी न व्हावे, सुख दुःख चक्र असे हे ध्यानी नित्य धरावे, सुख दुःख चक्र असे हे ध्यानी नित्य धरावे। विश्व नियंता सर्वश्रेष्ठ व्यर्थ करते पण का घ्यावे, विश्व नियंता सर्वश्रेष्ठ व्यर्थ करते पण का घ्यावे, करते पण का घ्यावे। तर खूप अप्रतिम भाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना आहे की, जीवन ही नात्यांची गुंपण आहे, त्याला जपलं पाहिजे। जेव्हा जेव्हा नात्यांमध्ये गुंता होईल तेव्हा दुःखी झालं नाही पाहिजे, कारण दुःखी होणं हे व्यर्थ आहे। सुख आणि दुःख हे एक चक्र आहे, ज्याचा कर्ता करविता तो विश्वनियंता आहे। परंतु मी हे केलं, मी ते केलं, मी तुझ्यासाठी हे केलं, हे जे कर्तेपण आहे ते आपण घेतो। आपण इतरांच्या सुखासाठी स्वतः केलं म्हणतो, परंतु इतरांचं दुःख हे ज्या त्या व्यक्तीमुळं आलं असं म्हणतो। हा जो तुझा भाव असतो आपल्या वागण्यातला, आपल्या बोलण्यातला, हा पूर्णतः चुकीचा असतो। जर आपण सुख दिलं असं म्हणत असू तर दिलेल्या दुःखाचीही जबाबदारी घेण्याचं आपलं काम आहे। आपण दिलेल्या दुःखालासुद्धा जबाबदार असतो, परंतु जीवनाच्या प्रवासामध्ये, नात्यांमध्ये विशेषतः, आपण फक्त सुख दिलेल्या गोष्टी या मी दिल्या म्हणतो, आणि जे दुःख दिलं ते मी दिलेलंच नाही, माझ्यामुळं झालेलं नाही असं म्हणतो। आपल्यासाठी त्या गोष्टी छोट्या असू शकतात, परंतु समोरच्यासाठी त्या गोष्टी खूप मॅटर करतात, खूप मोठ्या सुद्धा असू शकतात, ज्यामुळं त्याच्या जीवनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। म्हणून बोलताना जपून बोललं पाहिजे, वागताना काळजीपूर्वक वागलं पाहिजे, आणि सुख देता येत नसेल तर दुःख दिलं नाही पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे जिल्हा कल्याण येथून लिहिले. मधु मुरुमकर उर्फ साहिल सर लिहित आहेत डोंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून. सरांनी लिहिलंय की तुमच्या विण जगणे व्यर्थ वाटे हे जिने, आई बाबा नसणे म्हणजे नुसते श्वास घेणे. वाह. तुमच्या विण जगणे व्यर्थ वाटे हे जिने, आई बाबा नसणे म्हणजे नुसते श्वास घेणे. ते जिवंत असताना त्यांना जपणे यापेक्षा श्रेष्ठ पुण्य दुसरे कुठलेच नसणे. ते जिवंत असताना त्यांना जपणे यापेक्षा श्रेष्ठ पुण्य दुसरे कुठलेच नसणे. ऐका मुलांनो, एवढे माझे म्हणणे, ही पोकळी कशानेच नाही भरणे. ऐका मुलांनो, एवढे माझे म्हणणे, ही पोकळी कशानेच नाही भरणे, कशानेच नाही भरणे. आणि अगदी खरंय की असणाराची कदर नसते आणि नसणाराबद्दल खंत व्यक्त करतो, नसणाराबद्दल आपण दुःख व्यक्त करतो, विशेषतः आईबाबांच्या बाबतीमध्ये. जेव्हा ते असतात तेव्हा त्यांना वेळ देत नाही, जेव्हा ते असतात तेव्हा त्यांच्याशी आपल्याला बोलायला वेळ नसतो, आपण त्यांच्यावर चिडचिड करतो, रागावतो. त्यांचं असणं नसणं हे आपल्याला मॅटर करत नाही जेव्हा ते असतात. आणि जेव्हा ते नसतात तेव्हा पदोपदी आपल्याला असं वाटतं की ते असायला पाहिजे होते. म्हणून त्यांची पोकळी कधीच भरत नाही, त्यांना जपलं पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश देणारी सरांची ही रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा कौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की शृंगार केला कितीही तरी प्रीत होते व्यर्थ, नजर पडता प्रियाची येतो शृंगाराला अर्थ. क्या बात आहे. शृंगार केला कितीही तरी प्रीत होते व्यर्थ, नजर पडता प्रियाची येतो शृंगाराला अर्थ. साथ अनविश्वासाने फुलवू प्रीत निस्वार्थ, साथ अनविश्वासाने फुलवू प्रीत निस्वार्थ. तुझ्या कुशीतच सख्या माझे जीवन होई सार्थ, तुझ्या कुशीतच सख्या माझे जीवन होई सार्थ, माझे जीवन होई सार्थ. आणि अगदी खरंय की आपलं जीवन कुठं सार्थ होणार आहे हे कळलं पाहिजे, याची जाणीव आपल्याला पदोपदी असली पाहिजे. आणि जेव्हा ही जाणीव आपल्या मनामध्ये असते ना, तेव्हा आपण नात्यांना जपतो, तेव्हा आपण माणसांना जपतो. मॅडमनी खूप सुंदर सकारात्मक भाव अत्यंत हळव्या शब्दामध्ये मांडताना म्हटलंय की शृंगार कितीही केला तरी प्रीत होते व्यर्थ, नजर पडता प्रियाची येतो शृंगाराला अर्थ. शृंगार कोणासाठी करायचा आहे, आनंदी कोणासाठी राहायचा आहे, तर आपल्या माणसांसाठी राहायचं आहे. साथ आणि विश्वास या दोन गोष्टी जेव्हा मनामध्ये निस्वार्थ भाव असतात तेव्हा त्या प्रत्यक्षामध्ये अवतरतात, नाही का? आणि शेवटी जसं मॅडमनी म्हटलंय की तुझ्या कुशीतच सख्या माझे जीवन होई सार्थ, तर खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी येथून. सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी येथून लिहिलंय की जीवनाचे सार दडले मानवाच्या अंतरंगी, कर्माचा हिशोब इथल्या इथे या कलियुगात होई. आणि अगदी खरंय की जीवनाचे सार दडले मानवाच्या अंतरंगी, कर्माचा हिशोब इथल्या इथे या कलियुगात होई. गोडी मातपित्यांची प्रेमाची आणि काळजीची, गोडी मातपित्यांची प्रेमाची आणि काळजीची, नाही जाणली ज्याने त्याचे व्यर्थ होई जीवन हे, त्याचे व्यर्थ होई जीवन हे. तर मानवाच्या अंतरंगामध्ये जीवनाचं सार दडलंय. तुम्ही माता पित्यांबद्दल कसे वागता तेच कर्म आपल्या नशिबी सुद्धा येतात. आणि या कलियुगात कर्माचा हिशोब हा इथल्या इथं होतो. आणि ज्याने माता पित्याचे जे महत्त्व आहे ते जाणलंय त्याचंच जीवन सफल झालंय, अन्यथा जीवन व्यर्थ आहे, असं खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ माधुरी म इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. सौ माधुरी म इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की ज्यांना संवेदना समजतात तिथे शब्दांना लाभतो अर्थ, ज्यांना संवेदना समजतात तिथे शब्दांना लाभतो अर्थ, जिथे भावनांची किंमत शून्य, जिथे भावनांची किंमत शून्य तिथे वाद वाढवू नये व्यर्थ, तिथे वाद वाढवू नये व्यर्थ आहे। आणि अगदी खरं आहे ना श्रोते, की ज्यांच्या मनामध्ये संवेदनाच नसतील, ज्यांना आपल्याबद्दल काही वाटतच नसेल, तिथं बोलण्यात काय अर्थ आहे, आपलं मत मांडण्यात काय अर्थ आहे, कितीही डोकं फोडून घेण्यात काय अर्थ आहे। एखाद्यानं आपल्याबद्दल एखादं मत आधीच बनवून ठेवलेलं असेल तर आपलं कन्व्हिन्स करणं पण व्यर्थ होऊन जातं। ज्यांना संवेदना समजतात तिथंच शब्दांना अर्थ लागतो। समोरच्या व्यक्तीचं म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे। एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो, एखादी व्यक्ती एखादा शब्द बोलतो, तो शब्द कदाचित नकारात्मक आपल्याबद्दल सुद्धा असू शकतो, परंतु ती व्यक्ती तो नकारात्मक शब्द का बोलली याच्या पाठीमागचे भाव जे आहेत ते महत्त्वाचे असतात। बोलणारानं बोलताना आपल्याला कोणत्या अँगलनी बोललेलं आहे हे महत्त्वाचं असतं। कारण खूप वेळा ज्याला आपण इंटेन्शन असं म्हणतो, हेतू काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं। कधीकधी आपल्याला उशिराने कळतं की हां तो तसं बोललेला, ती तसं बोललेली बरोबर होतं, मलाच चुकीचं वाटलं, परंतु वेळ काळ आणि प्रसंग सगळंच निघून गेलेलं असतं आणि नुकसानसुद्धा झालेलं असतं, नातीही तुटलेली असतात। जसं मॅडमनी म्हटलंय की जिथं भावनांची किंमतच शून्य असते तिथं वाद वाढवण्यात काय अर्थ असतो। भावनांना किंमत असली पाहिजे, स्वतःचं स्वतंत्र मत असलं पाहिजे, आपण जसं बोलतो तसं ऐकून घेण्याची पण क्षमता असली पाहिजे। एकाच प्रसंगावर एकाच शब्दाबद्दल जे आपलं मत आहे ते इतरांचं पण असू शकतं हे मुळात आपल्याला समजलं पाहिजे। आणि जेव्हा आपण भावनांची किंमत करतो तेव्हाच बोलण्याला अर्थ आहे। खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये जगण्याचे संदर्भ, भावनांची किंमत आणि जे वाद असतात, तर ते वाद का वाढवू नये याबद्दल मॅडमनी खूप अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये आपले भाव व्यक्त केलेले होते। आणि पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये आरती गजानन मेत्रे मॅडम लिहित आहेत पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून। आरती गजानन मेत्रे मॅडम यांनी करकम पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की व्यर्थ जीवन घालवू नकोस, अनमोल आहे आपले जीवन। व्यर्थ जीवन घालवू नकोस, अनमोल आहे आपले जीवन। रिकामा वेळेचा कर सदुपयोग, नित्य आनंदाचे कर सेवन, नित्य आनंदाचे कर सेवन। आणि खरं आहे की जीवन हे अनमोल आहे, त्याला व्यर्थ नाही घालवलं पाहिजे। खूप वेळा आपल्याला रिकाम्या वेळा असतो, त्या रिकाम्या वेळेमध्ये आपण काय बघतो, काय पाहतो, काय वाचतो, कोणासोबत राहतो याच्यावर आपल्या जीवनामधील सुखदुःखांचा खेळ अवलंबून असतो। आपण नकारात्मक माणसांच्या सोबतीत राहत असू, आपण नकारात्मक पाहत असू, आपण नकारात्मक वाचत असू, तर जीवनामध्ये नकारात्मकता येते। वेळेचा सदुपयोग हा केला पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, आनंदी क्षण जगले पाहिजे, आनंदी क्षणांची निर्मिती केली पाहिजे। जर आपण आनंदी क्षणांची निर्मिती केली तर अवतीभोवतीचे लोक आनंदी होतील आणि त्यांच्याकडून जे रिटर्न मिळणार आहे ते सुद्धा आनंदी असेल। त्यांचं रिटर्न जे आहे ते सुद्धा आनंदी क्षणांचा असेल, नाही का श्रोते हो। खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की व्यर्थ नको चिंता काळजी, मानव जन्म पुन्हा नाही समजून घे। व्यर्थ नको चिंता काळजी, मानव जन्म पुन्हा नाही समजून घे। प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, वेड्या मना उमजून घे। प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, वेड्या मना उमजून दे। दुःख तर कोणीही देऊ शकेल, अपेक्षांचं ओझं तर कोणीही लादू शकेल, परंतु त्या माणसापाशी माणसं राहतात का? जेव्हा आपण फक्त दुःख देत असू इतरांना किंवा मनमर्जी करत असू, तर त्या व्यक्तीपाशी किती लोक असतात? एकटा पडून जातो ना तो। म्हणून मॅडमनी म्हटलंय की व्यर्थ चिंता आणि काळजी केली नाही पाहिजे। हा मानव जन्म आहे जो पुन्हा मिळेल का नाही माहीत नाही, त्यामुळं प्रेम द्यावं प्रेम घ्यावं आणि हे मनानं समजलं पाहिजे। तर हे प्रेमाचे भाव समजून घेणारा आपला हा शो जो आहे तो आपण सादर करीत आहोत। खूप अप्रतिम सुंदर बहारदार अशा रचना या शोमध्ये सुद्धा आलेल्या आहेत। व्यर्थ हा आपला शब्द आहे श्रोते हो। तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अपने आप को आज देखते हैं, हर रोज कुछ बातों को हमने एक ही तरह से रिएक्ट किया और करते करते वो मेरी आदत बन चुकी है। आज एक नया तरीका, a new way of responding, एक ऐसा रिस्पॉन्स जो मुझे खुशी, सेहत और सुंदर रिश्ते देगा, एक ऐसा रिस्पॉन्स जो मेरे लिए कंफर्टेबल एंड रॉयल होगा। आज अपनी किसी एक आदत, अपने किसी एक रिएक्शन को चूज करते हैं एंड देखें अपने आप को कि आज उसी परिस्थिति में अपने आप को एक नए तरह से रिस्पॉन्ड करते हुए देखें। धीरे धीरे अ न्यू वे ऑफ थिंकिंग, एक नया पैटर्न क्रिएट होना शुरू हो रहा है। This is the powerful being.
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो।
2: खूप वेळा आपण पाहतो की आपण व्यर्थ चिंता करतो, खूप गोष्टी अशा असतात की तो प्रसंग घडून गेल्यानंतर ज्याने आपल्याला दुःख दिलंय तो आनंदात असतो पण आपण मात्र दुःखी असतो। त्यामुळे आपण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, आपण जगलं पाहिजे आणि आपण सुंदर क्षण निर्माण सुद्धा केले पाहिजेत। जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे, श्रोते हो तुम्ही घड्याळ पाहिलंय का? तुमच्याशी मी गप्पांची मैफिल सुरू केली, आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण सुरू केलं आणि पाहना बघता बघता शोची वेळ संपली। मला कळलंच नाही की शोची वेळ कधी संपली आहे। तुमच्यासोबतचा हा संवाद असाच चालू राहावा असं वाटतं, परंतु शेवटी वेळेचं बंधन असतं, त्यामुळं वेळेच्या बंधनामुळं आजच्या शोपुरती मला तुमची रजा घ्यावी लागणार आहे। हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता, ज्या या शब्दाच्या अनुषंगानं, व्यर्थ शब्दाच्या अनुषंगानं ज्या मान्यवरांच्या रचना सादरीकरण राहिलेल्या आहेत त्या पुढच्या रविवारी सादर होतील। हो, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आनंदी राहा, आनंद लुटा। आरजे

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: साधी भोळी माझी आई, सुखाची कुसावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: उड़ेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा आनंद लुटा।

0: ही आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन
1: ऐकत रहा 107.8 FM।
2: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मागच्या आपल्या भागात आपण आपल्या लाडक्या बाप्पाविषयी विस्ताराने माहिती घेतलेली आहे। आता आपण त्याचाच पुढला भाग बघणार आहोत। अष्टविनायक महाराष्ट्रातील 8 मानाचे व प्रतिष्ठेचे गणपती यांच्याबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील अष्टविनायक। महाराष्ट्रातील 8 मानाचे व प्रतिष्ठेचे जे गणपती आहेत, 8 गणपती, त्यांच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत। पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे। या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले। मुद्रल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते। श्री गणपतीशी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात 1-2 मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात। त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रुपये भाविक अनुभवतात। असे असले तरी महाराष्ट्रात या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास महत्त्व आहे। या 8 मंदिरांस मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते। गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक। म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजेच अष्टविनायक। अष्टविनायकांची मंदिरे अर्थात स्थळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत। गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे, अशी गणेश भक्तांची भावना आहे। श्रोतेहो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती। आपण कुठेही जाऊ नका। रंग नवे या आपल्या कार्यक्रमात प्रज्ञाबरोबर

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर श्रोते हो, आत्ताच आपण आपल्या लाडक्या बाप्पाविषयी अर्थात अष्टविनायकाबद्दल, महाराष्ट्रातील जे 8 मानाचे गणपती व प्रतिष्ठेचे गणपती समजले जातात त्यांच्याबद्दल माहिती सुरुवात केलेली आहे। आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा अर्थात मूर्ती तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले। याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते। महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात। अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत। साधारणपणे 1.5 ते 2 दिवसांत अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते। पुणे जिल्ह्यात 5, रायगड जिल्ह्यात 2, अहमदनगर जिल्ह्यात 1 अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत। ती कोणती ते आता आपण बघूया। पुणे जिल्ह्यात 5 असणारी स्थाने आहेत मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री। रायगड जिल्ह्यात 2 आहेत, महड आणि पाली, व अहमदनगर जिल्ह्यात 1 ज्याचे नाव सिद्धटेक असे आहे। ह्या गणपतींपैकी रांजणगावचा गणपती हा एकमेव गणपती असा आहे जो उजव्या सोंडेचा आहे, बाकी सर्व गणपती हे डाव्या सोंडेचे आहेत। आता गणपती बाप्पाबद्दल आपण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे घेऊया, पण त्यापूर्वी मंडळी आता आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे अष्टविनायक। महाराष्ट्रातील जे मानाचे 8 गणपती आहेत त्यांच्याबद्दल आपण आज माहिती घेत आहोत। आताच आपण प्रास्ताविक बघितले, त्यात आपण 8 गणपती कोणते त्यांच्याबद्दल जी नावे जाणून घेतलेली आहेत। आता आपण मोरगाव पासून सुरुवात करूया। मोरगावचा तो मयूरेश्वर। अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो। हे गाव महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव असून कऱ्हा नदीकाठी ते वसलेले आहे। या परिसराला भूस्वनंदा असेही म्हणतात। अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते। मोरावर बसून दैत्यांचा पराभव केला म्हणून येथील गणपती मोरेश्वर किंवा मयूरेश्वर या नावाने ओळखला जातो। म्हणून या गावाला देखील मोरगाव असे म्हणतात। या मंदिराला 4 प्रवेशद्वारे असून त्यावर प्रत्येक युगातील गणेश अवताराचे चित्र आहे। मंदिर उत्तराभिमुख आहे। आवारात 2 दीपमाळा आहेत। मंदिर प्रवेश करताच 6 फुटी उंच उंदीर व भल्या मोठ्या नंदीचे दर्शन होते। नंदीचे तोंड गणपती बाप्पाकडे आहे। गणपती समोर नंदी असलेले हे एकमेव मंदिर आहे। गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे। गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यांमध्ये हिरे जडविलेले आहेत। या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे। मंदिरात रिद्धिसिद्धीच्या ही मूर्त्या आहेत। मंडळी, हे मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले। आदिलशाही कालखंडात ह्या मंदिराचे बांधकाम केले गेलेले आहे। पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिल्लाजी गोळे यांचे सुभेदार गोळे हे आजोबा होत। मित्रांनो, आता आपण ऐकू आपल्या लाडक्या बाप्पाचं हे गीत।

मित्रांनो, दुसरे आहे थेऊरचा चिंतामणी। थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे। मुळा, मुठा आणि भीमा ह्या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे। अष्टविनायकांपैकी एक हा गणपती आहे। हा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो। चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे। गणेशाच्या डोळ्यांत मौल्यवान रत्ने जडित आहेत। देवळाचे महाद्वार किंवा मुख्य द्वार हे उत्तरेकडे आहे आणि ते मुळा मुठा नदीच्या मार्गाला जोडले जाते। मंदिर संकुलात एक छोटेसे शिवमंदिर देखील आहे। थेऊरचा चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे। माधवरावांनी त्यांचे शेवटचे दिवस ह्या देवळातच व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेतच त्यांनी शेवटचा श्वास सोडला। थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजीकच्या मुळा मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण झाला आणि त्याने मोरया गोसावी यांना सिद्धी प्रदान केली अशी आख्यायिका आहे। गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीला गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर ह्या मंदिरात गोळा होतात आणि येथे तो उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात। रसिक हो, आता आपण आपल्या ह्या गणपतीचे म्हणजेच चिंतामणीचे एक सुंदरसे गीत ऐकूया। रसिक हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती। नमस्कार, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात प्रज्ञा बरोबर।

0: नमस्कार, मैं हूं आपका दोस्त राम प्रकाश वर्मा, लेकर आ रहा हूं कार्यक्रम कहानी जो सवारी जिंदगानी।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। विश्रांतीपूर्वी आपण मोरगाव आणि थेऊर येथील गणपतीबद्दल विस्ताराने माहिती घेतलेली आहे। आता आपण तिसऱ्या गणपतीकडे वळूया। तिसरा गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धी विनायक। सिद्धटेक हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे। भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात अष्टविनायकांपैकी एक अशा सिद्धी विनायकाचे देऊळ आहे। अहिल्याबाई होळकरांनी ते निर्मिले। श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा तो आणि कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धी विनायक अष्टविनायकांपैकी एक आहे। देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून 3 फुटी उंच आहे। ही मूर्ती उत्तराभिमुख आहे। गणेशाची सोंड ही उजवीकडे आहे। उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपती आहे जो अष्टविनायकांपैकी एक आहे। गणेशाची ही स्वयंभू मूर्ती एका पितळी चौकटीत स्थित आहे। गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत। गणपतीच्या दोन्ही बाजूस जय विजय यांच्या पितळी मूर्त्या आहेत। गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे। आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडी दैवी शक्तीने प्रभावित आहे आणि तिच्या सलग जर 21 दिवस 21 प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्ये सिद्धीस म्हणजेच पूर्णत्वास जातात, यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे। मित्रांनो, आता आपण ऐकू आपल्या लाडक्या गणेशाचे हे एक सुंदर गीत।

मंडळी, गाण्यापूर्वी आपण सिद्ध टेकचा सिद्धिविनायक ह्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण वळूया आपल्या पुढच्या गणपती बाप्पाकडे, जो आहे रांजणगावचा महागणपती. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात शिरूर नावाचा तालुका आहे, त्यातील रांजणगाव हे एक गाव आहे. अष्टविनायकांपैकी हा एक गणपती आहे, जो महागणपती ह्या नावाने ओळखला जातो. महागणपतीचे हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्यकाळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केलेली आहे. मूळ मूर्तीला महोत्कट असे नाव असून तिला 10 सोंडा आहेत व 20 हात आहेत असे म्हणतात, परंतु ती मूर्ती तळघरात ठेवलेली आहे. पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतोच अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. मंदिराचा सभामंडप सरदार किबे तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधलेला आहे. मंदिराच्या आसपास असलेल्या परिसराचे आता नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. तर रसिक हो, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मंडळी, आताच आपण मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि रांजणगावचा महागणपती यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। आता आपण वळूया आपल्या पुढच्या गणपतीकडे, ज्याचे नाव आहे ओझरचा विघ्नहर। ओझर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। अष्टविनायकांपैकी हा एक गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर। या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते। येथेच गणेशाने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केल्याने त्याला विघ्नेश्वर म्हणतात। विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा। ओझरमधील विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे बरं का। ओझर हे गाव कुकडी नदीकाठी वसलेले आहे। मंदिराच्या चारही बाजूला दगडी तट आहे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले भालदार चोपदार आहेत। मंदिर प्रांगणात दोन दीपमाळा असून उत्सवाच्या वेळी त्या प्रज्वलित करण्यात येतात। विघ्नहराच्या मंदिराचा घुमट सोन्याचा मुलामा दिलेला असून असा घुमट असलेले अष्टविनायकातील हे एकमेव मंदिर आहे। देऊळ पूर्वाभिमुख आहे आणि येथून लेण्याद्रीचा डोंगर देखील दिसतो। तर रसिक हो, कशी वाटतीये तुम्हाला माहिती? आवडतीये ना? जरूर कळवा। आता आपण बाप्पाचं अजून एक छानसं गीत ऐकूया, त्यानंतर वळू आपण आपल्या पुढच्या गणपतीकडे।

मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान, मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान, भजन कीर्तन भारूड एकताच हरपून जाते भान, भजन कीर्तन भारूड एकताच हरपून जाते भान, काना मात्रा वेल्यांत्याचे मिळाले आहे वाण, साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान, अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व।

मंडळी, पुढचा गणपती आहे लेण्याद्रीचा। अष्टविनायकांपैकी एक असलेला हा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज गणपती आहे। किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कोकणी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे। येथे गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे। अष्टविनायकांपैकी एक असलेला हा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज। मित्रांनो, आतापर्यंत आपण मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नहर आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मज या गणपतींबद्दल माहिती घेतलेली आहे। आता आपण वळूया पुढच्या गणपतीकडे, जो आहे महडचा वरदविनायक। महडच्या वरदविनायकाचे हे स्थान रायगड जिल्ह्यातील गणपतीचे जागृत देवस्थान आहे। अष्टविनायकांपैकी हा एक गणपती आहे। या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते। या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे, म्हणूनच हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते। श्री गणेश येथे वरद विनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा या स्वरूपात राहतो अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे। येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौंडकर यांना ती तेथील तलावात 1690 साली सापडली असे म्हणतात। 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी मंदिर बांधले, तसेच महडगावही वसवले असे समजले जाते। मित्रांनो, आता आपण एक गणपतीचं सुंदर गीत ऐकू।

0: नमस्कार, आपने ऐकत आहात रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांनो, आता आपण आपल्या आठव्या आणि शेवटच्या गणपतीकडे वळूया। त्याचे नाव आहे पालीचा बल्लाळेश्वर। पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे। सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे। भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले हे एकमेव मंदिर आहे। एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे। मूर्ती पूर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेली आहे। मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी सिद्धी चामरे धरलेल्या

दिसतात. मूर्तीचे डोळे व बेंबी रत्न जडित आहेत. बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे. मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आलेले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर संपूर्णपणे दगडी असून शीशाच्या रसाने ते चिकटवलेले आहे. सर्वसाधारणतः गणपतीला सर्वत्र मोदकाचा नैवेद्य दाखवतात, परंतु ह्या मंदिराची ही अशी खासियत आहे की येथे आपल्या लाडक्या बाप्पाला, मंडळी हो हो, येथे आपल्या लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो बरं का. मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणे ही गणेश मूर्ती आहे. हे आपण जर फोटोत बघितले तर आपल्याला आढळून येते. मंदिरात फक्त सकाळी 8 वाजेपर्यंतच भाविक प्रवेश करू शकतात. गणेश चतुर्थी व गणेश उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. तर मंडळी, ही होती आपल्या अष्टविनायकांबद्दलची पूर्ण माहिती. आता येथे ही माहिती पूर्ण झालेली आहे. नमस्कार.

महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, बाल नरेंद्र ते वीर योद्धा स्वामी विवेकानंदचा। ह्या भागात आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत। तत्पूर्वी उद्या आपल्या मराठी जनांचा नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक। तर उद्यापासून सुरू होणारं आपलं नववर्ष, यासाठी माझ्या हृदयापासून मी आपल्या सर्व श्रोतुवर्गांना, रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, नंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी इथल्या सगळ्या साधकांना हे उद्यापासून सुरू होणारं नववर्ष सौख्याचं, समाधानाचं, निरामय आरोग्याचं आणि भक्तिपंथाचं जावो ही हृदयस्थ इच्छा व्यक्त करून तुम्हाला हृदयापासून नमन करतो। आणि आता आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत। 29 जून भगिनी निवेदिता लिता, आज दिवसभर मी मठातच होते। आम्हा दोघांच्यात खूप गोष्टी झाल्या, पण दुपारी त्यांचा मिजाज बिघडला, सगळं वातावरणच बदललं। ते अप्रसन्न झाले, दुर्बलता व थकव्यामुळे हतबल झाले। मी रडू लागले, खूप रडले। मग त्यांनी माझ्या डोक्यावर दोनदा हात फिरवून मला आशीर्वाद दिले आणि मग गंभीर होऊन म्हणाले, मृत्यूची छाया माझ्यावर पडून लागलेली आहे। मंगळवार 1 जुलै दुपारची वेळ टळून गेलेली। मी मागेच तुम्हाला एकदा म्हटलं होतं की डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी पर्यटन सुरू केलं, हिमालयाच्या परिसरात ते गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी काही काळ घालवलाही आणि थोडंसं बरं वाटल्यावर ते परत आले। आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी दर आठवड्याला तपासणी करून घ्यावी, आपल्याला फारच आशक्तपणा आला आहे, आणि हिमालयातला पवित्र वारा एकदा छातीत भरून घेतला की सारे रोग कुठल्या कुठे पळून जातील ते आपण पाहिलेलं आहे। आणि त्यांनी डॉक्टरांनाही म्हटलं, तुम्ही माझ्यावरच चला, पण डॉक्टर काही आले नाही। डॉक्टरांना इथली कामं बरीच होती, त्यांनी सांगितलं मी इथे आलो, इथली परिस्थिती कोण पाहणार। आणि त्या स्वामीजींनाही ते पटलेलं आहे, आणि त्याच्यातून त्यांचं परत कलकत्त्याला येणं झालं। तिथपर्यंत आपण आलेलो होतो आणि आता आपल्याला शेवटचा टप्पा पाहायचा आहे। मंगळवार 1 जुलै दुपार टळून गेली। प्रेमानंद स्वामी मठात विस्तीर्ण प्रांगणात शतपावली करत आहेत। प्रेमानंद स्वामींबरोबर शतपावली करत आहेत स्वामीजी। गंगा किनारीच्या एका जागेकडून निर्देश करून स्वामीजी सहज सांगतात की माझं देहवसान झाल्यावर तिथंच मला अग्नी द्या। आणि त्याच ठिकाणी त्यांचे अग्निसंस्कार झाले, तिचं भव्य समाधी मंदिर उभं आहे। बुधवार दिनांक 2 जुलै आज एकादशी स्वामी व्रत पाळणार, उपास करणार आहेत। निवेदिता सकाळीच मठात आली आहे। फराळाच्या वेळेपर्यंत स्वामींनी आपल्या पटशिष्येकडे दुर्लक्ष केलं, फराळ मात्र स्वतः वाढला आहे। फणसाच्या उकडलेल्या आठळ्या, उकडलेले बटाटे, भगर, थंडगार दूध हे जिन्नस आहे। थट्टा विनोद करीत स्वामींनी निवेदितेला प्रेमानं खाऊ घातलं हेही आपण पाहिलंय. फराळ झाल्यावर तिच्या हातावर स्वतः पाणी ओतलं, तिचे हातपाय पुसले. हे आपण काय करत आहात, मी तर आपली सेविका, तेही आपण पाहिलेलं आहे. येशू ख्रिस्तांनी आपल्या शिष्याचे पाय धुवून दिले नव्हते का, त्यावर भगिनी निवेदितेला लिहितात तो तर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. हे उत्तर मनातच उभं राहिलं, पण गळा दाटून आल्यामुळे तिला ते उच्चारता आलं नाही. गुरुवार 3 जुलै, अपार थकव्याने स्वामीजी आपल्या खोलीत पडून आहेत. दुसऱ्या दिवशी खूप काम करायचे आहेत म्हणून ते विश्रांती घेत आहेत. सद्गुरूच्या स्मरणात ते लीन होत आहेत. एक एक प्रसंग त्यांच्या स्मृतीचक्षू समोरून जात आहे आणि सगळं सगळं काही आठवत आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचे, काय काय बोलायचे. सद्गुरू, नरेन अखंडाच्या राज्यातून आला आहे, तो माझी सासूरवाडी आहे. असा जगात कधी कुणी आला नाही, कधी येणार नाही. फार फार कौतुक करायचे सद्गुरू. आणि निर्विकल्प समाधीची अनुभूती दिली तो प्रसंग. महानंद मिळाला त्या दिवशी, पुन्हा तो अनुभव द्या म्हणून किती आळवणी केली त्या नकारावर मात्र ठाम. काही केलं तरी पुन्हा काही ती अनुभूती त्यांनी त्याला दिली नाही. कारण विचारल्यावर त्यांचे उत्तर एकच, त्या अनुभवाचं फळ तिजोरीत बंद करून किल्ली माझ्याकडे ठेवून घेतली आहे. मी तुझ्यावर सोपवलेलंच आईचं काम तू कर, ते पूर्ण केलं की ती किल्ली मी तुला परत देईल. तोवर नाही, ती किल्ली कधी मिळेल, उद्या मिळेल का. या किल्लीसाठी स्वामीजी एखाद्या बालकासारखे उत्सुक झाले होते, आतुर झाले होते. सारी लक्षणं तर दाखवत आहेत की किल्ली घेण्याची वेळ आलेली आहे. आणि स्वामीजीची खोली तर फारच आवडती वस्तू होती. मठभवनाच्या दक्षिण पूर्वेला कोपऱ्यात दुसऱ्या माळ्यावरील त्या खोलीत ते रमतात, रमून जातात, ध्यानस्थ होतात. सगळ्या जगापासूनची अलिप्तता त्यांना जाणवते. खूप मोठी खोली आहे ती, 4 खिडक्या 3 दारं आहेत. प्रवेशद्वाराच्या एका उजव्या कोपऱ्यात एक 5 फूट उंच आरसा आहे, त्याच्या शेजारी एक कपाट आहे, त्यात स्वामीजींचे कपडे ठेवलेले आहेत. खोलीच्या मधोमध एक लोखंडी खाट आहे, त्यावर परदेशी शिष्यांनी अनुयायांनी दिलेली भेट दिलेली स्प्रिंगदार गादी आहे, पण स्वामीजींनी कधीच त्या गादीचा उपयोग केला नाही. शेजारीच एक छोटा पलंग आहे, त्यावर ते झोपतात. खोलीत एक टेबल आहे, टेबलावर सगळी तयारी आहे, कागद, कलम, शाई, घंटी, टपाल ठेवण्याची जागा, कुठल्याशा धातूच्या गुलदस्त्यात फुलं आणि आपलं आराध्य दैवत श्रीरामकृष्णांचा फोटो समोर ठेवलेला. ध्यानाला लागणारा एक मृगजीनही शेजारी खोलीत आहे आणि एक कॅलेंडर. याच खोलीत स्वामीजी लेखन, वाचन, मनन, चिंतन, विश्राम करत, गुरुबंधूंना व शिष्यांना मार्गदर्शन करत, भेटीला येणाऱ्या लोकांना भेटत, ईश्वराशी संवाद साधत, कधीमधी जेवणही घेत. याच आवडत्या खोलीत त्यांना गुरुदेवांनी किल्ली परत केली आणि निर्विकल्प कल्प समाधीचं फळ त्यांनी दुसऱ्यांदा आणि शेवटी चाखलेलं आपण पाहणार आहोत. त्या खोलीचं सविस्तर वर्णन एवढ्यासाठी मी सांगितलं की स्वामीजी हयात असताना होती तशीच ती खोली आजही जपून ठेवली आहे. कागद, लेखणी, लिहिलेली पत्र, सर्वच वस्तू ते असताना व सोडून जाताना होत्या तशाच्या तशाच. आजच्या तारखेलाही ते दिसून येतात. भिंतीवरचं कॅलेंडरही 4 जुलै 1902 ही तारीख दाखवतं. शुक्रवार 4 जुलै, शुक्रवार. पंचांग पाहून स्वामीजींनी देहत्यागाची हीच तारीख ठरवली होती काय. काय विस्मयकारक योगायोग पहा. गुरूंनं भारताला मिळणाऱ्या स्वातंत्र्यदिनी देह ठेवला 15 ऑगस्टला, आणि शिष्यांनी देह ठेवला अमेरिकाच्या स्वातंत्र्यदिनी. त्या दिवशी स्वामीजींनी 18 तासाची दैनंदिनी नेहमीपेक्षा भिन्न होती. पहाटे 3 वाजेपूर्वीच ते उठले, चहा पिऊन शौच स्नानादी उरकून ते मंदिरात गेले. कधी नव्हे त्यांनी सारं दारं खिडक्या बंद करून घेतल्या. त्यांच्यासोबत होत्या फक्त काली माता आणि परमहंसाच्या प्रतिमा. तीन तास तपमग्न होते स्वामीजी। मग कालीवरील एक भजन त्यांनी आत्या आर्तस्वरात आळवलं। दार उघडून ते मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते। प्रेमानंदांनी ते ऐकलं। आणखी एखादा विवेकानंद असता तर त्याला त्या विवेकानंदाचं कार्य केलंय ते उमगलं असतं। पण भविष्यकाळी असे अनेक विवेकानंद निर्माण होतील। प्रेमानंदांना स्वामीच्या त्या वाक्याचं फार आश्चर्य वाटलं। स्वतःविषयी ते असं काही बोलत नसत। सकाळीच्या 7 सुमारास त्यांनी दुसऱ्या दिवशी मठात कालीपूजा करायची आपली इच्छा व्यक्त केली। शनिवारी अमावस्या होती। कालीपूजेच्या अमावस्येचा मुहूर्त उत्तम असतो असं सांगून आपल्या 2 शिष्यांवर पूजा साहित्य आणण्याचं काम त्यांनी सोपवलं। तेवढ्यात स्वामी रामकृष्णनंदांचे वडील ईश्वरचंद्र चक्रवर्ती मठात आले। ते महान काली उपासक होते। स्वामींना फार आनंद झाला। ईश्वरचंद्राच्या मार्गदर्शनात कालीपूजेची तयारी करावी असं त्यांनी शुद्धानंद व बोधानंद यांना बजावलं। शुद्धानंद स्वामींना आणखीन एक काम ताबडतोब करण्याचा आदेशच दिला। ग्रंथालयात जा आणि शुक्ल यजुर्वेदाची पोथी घेऊन ये। पोथी आली। स्वामीजींनी त्यातला एक श्लोक व त्यावरील मैदर्ची टीका वाचायला सांगितली। शिष्यांनी ती वाचल्यावर स्वामीजींनी त्याला म्हणाले, मैदर्च्या या भाष्याशी मी असहमत आहे। तुम्ही सारे वेदातील ऋचांचा सखोल अभ्यास करा आणि त्यांच्या मौलिक अशा व्याख्या करा। आजारपणामुळे स्वामीजी गेले काही महिने आपल्या खोलीत जेवण घेत, पण आज जेवणासाठी घंटी वाजताच ते भोजनालयात आले। चवीने प्रत्येक पदार्थाची वाहवा केली। जेवण झाल्यावर घटकाभर थट्टा विनोद करत राहिले। थोडी वामकुक्षी घेऊन दुपारी 1 वाजण्यापूर्वी स्वामीजी शिष्यांच्या निवासस्थानी गेले। चला पाणिनी समजावून देतो असं म्हणत स्वामीजींनी शिष्यवृंदाला 3 तास संस्कृत अस्खलित संस्कृतमध्ये व्याकरण शिकवलं। दुपारी 4 प्रेमानंदांबरोबर ते 2 मैल भटकून आले। सर्वांची प्रेमानी विचारपूस केली। अनेक राष्ट्राच्या उत्थान पतनाचा संक्षिप्त इतिहास सर्वांना सांगितला। शेवटी ते म्हणाले, भारतीय मातीच्या कणाकणात धर्म आहे। ईश्वराचं शोध घेणं हेच या देशाचं आद्य कर्तव्य आहे। पण ईश्वर भक्ती सोडून हिंदुस्तान राजकारण वगैरे भानगडीत पडला तर विनाश अटळ आहे। 7 आरतीची घंटा झाली। स्वामीजी मंदिरात गेले नाही, खोलीत माळ घेऊन 1 जप करीत राहिले। मग एका शिष्याला बोलवून सांगितलं, खूप गरम वाटतंय, सारी दारं खिडक्या उघड, माझ्या डोक्याशी बसून पंखा कर। सेवक पंख्याने वारा घालू लागला। स्वामीजी निपचित पडून होते। सेवकाला वाटले त्यांना झोप लागली असावी। तासाभरानंतर स्वामीजींच्या हातामध्ये थोडं कंपन झालं। त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला। 2 पुन्हा तसाच दीर्घ श्वास। डोळे उघडून भ्रूमध्यानात केंद्रित, चेहऱ्यावर दिव्य भाव आणि मग चेहऱ्यावर देहावर महाशांतीचं वस्त्र पसरलं गेलं। नाक मुख व नेत्रात रक्ताची किंचित झलक। 9:10 ही महासमाधीची वेळ। 39 वर्ष 5 महिने 24 दिवसानंतर विवेकानंदांनी देहाचा चोळा भिरकावून दिला होता। स्वामी जी अमरत्वाच्या राज्याचे नागरिक झाले होते। त्यांच्या चेहऱ्यावरील रक्तरेखा पाहून शिष्यांना आरडाओरड केली। जेवण सोडून सारे धावून आले। स्वामींनी समाधी लावली असेल असंच गुरुबंधूंना वाटलं। ती भंग व्हावी म्हणून ते रामकृष्णांच्या नावाचा जयघोष करू लागले। पण ती समाधी नव्हती, ती होती महासमाधी। चिकित्सकांना बोलवण्यात आलं, सूक्ष्म तपासणी झाली आणि निदान झालं, श्वास अवरुद्ध झालाय। त्यांनी कृत्रिम उपायांनी श्वसनक्रिया चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला। अखेर मध्यरात्री स्वामीजींना मृत घोषित करण्यात आलं। सकाळ होताच ती दुःखद खबर वडवानालाच्या वणव्याच्या वेगाने सर्वत्र पसरली। अंगणात जवळील दालनात भगवी वस्त्र फुलांनी सजवून स्वामीचा देह दर्शनार्थ ठेवण्यात आला। निवेदिता सकाळीच आली होती। गुरुदेवांच्या उशाशी बसून पंख्यानं वारा घालत होती। दुपारी 2 स्वामीजींच्या अग्निसंस्काराची तयारी सुरू झाली। उदबत्त्या धूप पेटवून घंट व शंखनादात स्वामीजींच्या कलेवराची आरती करण्यात आली। तळपायांना आलता म्हणजे मेहंदीसारखा रंग लेपून त्यांच्या पदचिन्हाची प्रतिकृती घेण्यात आली। शोभायात्रा सुरू झाली। 1000 लोक होते। गुरुबंधूंनी व शिष्यांनी एकच जयघोष सुरू केला। जय श्री गुरु महाराज की जय, जय श्री स्वामी महाराज की जय, जय श्री सनातन धर्म की जय। थोडक्यात शेवटी जर सांगायचं झालं तर एकच सांगता येईल की बाहेरच्या वरांड्यात स्वामी सदानंद ईशो निषपदाचे मंत्र म्हणत होता, ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति। श्रोते हो, एक महानिर्वाण झालं। आत्तापर्यंत आपण त्यांची वेदवाणी, त्यांची अमृतवाणी, त्यांचे विचार, त्यांनी मांडलेल्या कल्पना हे सगळं पाहिलंय। अजून मी 8 ते 10 ओळी सांगतो। मी अनेक वेळा माझ्या या प्रवासात स्वामीजींच्या संदर्भातल्या 3 पुस्तकांचा उल्लेख केला होता, लेखक चंद्रकांत खोत, 2 डोळे शेजारी शेजारी, रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता। संन्याशाची सावली, भगिनी निवेदिता व स्वामी विवेकानंद आणि बिंब प्रतिबिंब, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद। तर त्या बिंब प्रतिबिंबातल्या शेवटच्या पृष्ठावरच्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो। मी होतो राम, तू हो हनुमंत। मी होतो राम, तू हो हनुमंत। मी होतो कृष्ण, तू हो पार्थ। मी होतो कृष्ण, तू हो पार्थ। मी होतो ध्यान, तू हो चित्र। मी होतो ध्यान, तू हो चित्र। मी होतो भास, तू हो आभास। मी होतो भास, तू हो आभास। मी होतो अलख, तू हो निरंजन। मी होतो अलख, तू हो निरंजन। मी होतो कारण, तू हो कारणी। मी होतो कारण, तू हो कारणी। मी होतो इंद्र, तू हो इंद्रमणी। मी होतो इंद्र, तू हो इंद्रमणी। मी होतो बिंदू, तू हो सिंधू। मी होतो बिंदू, तू हो सिंधू। मी होतो बिंब, तू हो प्रतिबिंब। मी होतो बिंब, तू हो प्रतिबिंब। प्रतिबिंब, प्रतिबिंब। धन्यवाद।